0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तिपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो.

सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली। असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत। आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा। थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा। हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे। सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे। हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा। त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं। अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात, त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो। संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते। नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते, तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते। अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते। देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही

शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया गुरुवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया श्री दत्त शरणाष्टकम, दत्तात्रेय भव शरणम। संगीत आशिष केसकर आणि स्वर अदिती केसकर आणि सहकारी यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 वाजता आणि संध्याकाळी 5:15 वाजता प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353530।

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज गुरुवार, अधिक ज्येष्ठ कृष्ण एकादशी, अर्थात 11 जून 2026। आजचं नक्षत्र आहे रेवती नक्षत्र।

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. एकादशी हा हिंदू पंचांगाप्रमाणे प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या पक्षातला पंधरवड्यातला 11वा दिवस आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्यातल्या 2 पंधरवड्यात म्हणजे पक्षात प्रत्येकी 1 अशा किमान 2 एकादश्या येतात. कधी कधी एकाच पक्षात स्मार्त आणि भागवत अशा 2 एकादश्या असतात. पक्षातल्या आधी येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असतं, भागवत एकादशीला नाव नसतं. पण त्या पक्षात जर लागोपाठच्या 2 सूर्योदयांना 2 एकादश्या असतील तर दुसऱ्या एकादशीला नाव असतं. हिंदू धर्मात एकादशीला उपवास करण्याची प्रथा आहे. असा उपवास करणाऱ्यांचे 2 प्रकार आहेत, एक स्मार्त आणि दुसरा भागवत. त्यासाठी 2 प्रकारच्या एकादशा मानल्या जातात. भागवत धर्म पाळणारे वारकरी लोक इत्यादी लोक भागवत एकादशी पाळतात, तर स्मृतींना मानणारे स्मार्त एकादशी पाळतात. एखाद्या महिन्यात दशमीचा, एकादशीचा किंवा द्वादशीचा क्षय असेल किंवा द्वादशीची वृद्धी असेल तर त्या महिन्यात बहुधा स्मार्त आणि भागवत अशा 2 एकादशा 2 स्वतंत्र दिवशी येतात. दर महिन्याच्या प्रत्येक पक्षात अशा 2 एकादशा 2 वेगवेगळ्या दिवशी येतीलच असं नाही, पण जेव्हा एखाद्या पक्षात येतात तेव्हा त्या एकादशांच्या निर्णयाचे नियम दिलेले असतात. एकादशीच्या सूर्योदयापूर्वीच्या 96 मिनिटात जर दशमी असेल आणि सूर्योदयापूर्वीच दशमी संपली तर दशमीचा आणि सूर्योदयानंतर संपली तर एकादशीचा क्षय असतो. तेव्हा त्या पुढच्या द्वादशीच्या दिवशी भागवत आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी आहे असं समजतात. द्वादशीचा क्षय झाला असेल तर एकादशी आणि द्वादशीच्या युग्माच्या दिवशी भागवत आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी आहे असं मानलं जातं. द्वादशा जर 2 असतील तर पहिल्या द्वादशीच्या दिवशी भागवत आणि त्याच्या पूर्वीच्या दिवशी स्मार्त एकादशी धरतात. एकादशा जर 2 असतील तर दोन्ही पक्ष दुसरी एकादशी धरतात. हे 4 अपवाद वगळता एरवी सूर्योदयाची जी एकादशी असेल ती स्मार्त आणि भागवत अशा दोन्ही पक्षांची एकादशी समजतात.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 11 जून. सुखदुःख मनावर अवलंबून आहे. जिथे रोग असेल तिथेच औषध लावलं तर उपयोग होईल. दुःखाचं मूळ कुठे आहे हे प्रथम पाहावं. प्रपंचात काही न्यूनता पडली की दुःख होतं. श्रीमंताच्या आणि गरिबाच्या सुखदुःखात तसा फरक तो कोणता? एखाद्याजवळ पैसा पुष्कळ आहे परंतु मूलबाळ नाही म्हणून तो दुःखी असतो, तर दुसऱ्याला संतती आहे पण पैसा नाही म्हणून तो कष्टी होतो. तिसऱ्याला संतती संपत्ती वगैरे सर्व आहे परंतु पोटदुखीच्या विकाराने तो बेजार आहे. एकंदरीत सुखदुःख कोणालाही सुटले नाहीत. जितक्या गोष्टी कमी पडल्या तितक्या प्रयासाने सुद्धा आणल्या तरी पण न्यूनता काही सरत नाही. दुःखावर आपण वरवर उपाय करतो परंतु आपल्या दुःखाच्या मुळाशी आपलं मनच आहे हे नाही आपल्या ध्यानात येत. खरोखर सुखदुःख हे वस्तूत नसून आपल्या मनस्थितीवरच अवलंबून आहे. वस्तू चोरीला गेली त्यावेळी झोपेत आनंदात होता, पण जाग झाल्यावर वस्तू गेल्याचं समजल्यावर दुःखी झाला. म्हणजे दुःखी होतं ते मन. तेव्हा औषध द्यायचं ते मनाला द्या. संतांनी मनाला शिकवण दिली. आजवर आम्ही विषयसुख सख्या मुलाप्रमाणे भोगलं आणि परमार्थ सावत्र मुलासारखा केला. सावत्र आईप्रमाणे आम्ही मनाला शिकवलं. ज्याचा सहवास झाला त्याप्रमाणे मनावर परिणाम होऊ लागले. विषयाचा सहवास गर्भापासून आपण ठेवतो म्हणून विषयापासून मिळणारा आनंद खरा असं मानू लागलो. ज्याचं बीज लावावं त्याची फळं खावी. आपण विषयाचं बी पेरतो आणि विषयाची फळं दुःखदायक आहेत म्हणून मग शोक करतो. याला काय करावं? व्यापारी दरवर्षी आढावा घेतात त्याप्रमाणे माझे विषय किती कमी झाले हे आपण पाहावं. जितकी प्रपंचाकरता तळमळ करतो तितकी भगवंताकरता करावी. प्रपंचातल्या अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमार्थाला जास्त उपकारक आहे. परमार्थ हा परिस्थितीवर, श्रीमंती गरिबीवर, रोगी निरोगीपणावर वगैरे कशावरही अवलंबून नाही. मनाची स्वस्थता, अंतःशुद्धता, आचरणाची पवित्रता यावर तो अवलंबून आहे. प्रपंचातल्या सोयी आणि गैरसोयी या दोन्ही परमार्थाच्या आड येतात. आपण रस्त्यातून चाललो असताना एखादं अत्तराचं दुकान पाहून थांबलो काय किंवा मिरच्यांचं दुकान पाहून थांबलो काय, रस्ता चालण्याच्या दृष्टीने दोन्ही घातकच ठरतात. प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही. आपण आपली आसक्ती त्यात कालवतो म्हणून आपल्याला तो सुखदुःख देतो. ही आसक्ती काढणं याचंच नाव परमार्थ होय. त्याच गोष्टी आसक्ती सोडून करणं याचं नाव परमार्थ. श्रीराम.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया दत्त भक्ती गीत. संगीत आहे पंडित अतुल केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणार.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 11 जून. सुखदुःख मनावर अवलंबून आहे. जिथे रोग असेल तिथेच औषध लावलं तर उपयोग होईल. दुःखाचं मूळ कुठे आहे हे प्रथम पाहावं. प्रपंचात काही न्यूनता पडली की दुःख होतं. श्रीमंताच्या आणि गरिबाच्या सुखदुःखात तसा फरक तो कोणता? एखाद्याजवळ पैसा पुष्कळ आहे परंतु मूलबाळ नाही म्हणून तो दुःखी असतो, तर दुसऱ्याला संतती आहे पण पैसा नाही म्हणून तो कष्टी होतो. तिसऱ्याला संतती संपत्ती वगैरे सर्व आहे परंतु पोटदुखीच्या विकाराने तो बेजार आहे. एकंदरीत सुखदुःख कोणालाही सुटले नाहीत. जितक्या गोष्टी कमी पडल्या तितक्या प्रयासाने सुद्धा आणल्या तरी पण न्यूनता काही सरत नाही. दुःखावर आपण वरवर उपाय करतो परंतु आपल्या दुःखाच्या मुळाशी आपलं मनच आहे हे नाही आपल्या ध्यानात येत. खरोखर सुखदुःख हे वस्तूत नसून आपल्या मनस्थितीवरच अवलंबून आहे. वस्तू चोरीला गेली त्यावेळी झोपेत आनंदात होता, पण जाग झाल्यावर वस्तू गेल्याचं समजल्यावर दुःखी झाला. म्हणजे दुःखी होतं ते मन. तेव्हा औषध द्यायचं ते मनाला द्या. संतांनी मनाला शिकवण दिली, आजवर आम्ही विषय सुख सख्या मुलाप्रमाणे भोगलं आणि परमार्थ सावत्र मुलासारखा केला. सावत्र आईप्रमाणे आम्ही मनाला शिकवलं. ज्याचा सहवास झाला त्याप्रमाणे मनावर परिणाम होऊ लागले. विषयाचा सहवास गर्भापासून आपण ठेवतो म्हणून विषयापासून मिळणारा आनंद खरा असं मानू लागलो. ज्याचं बीज लावावं त्याची फळं खावी. आपण विषयाचं बी पेरतो आणि विषयाची फळं दुःखदायक आहेत म्हणून मग शोक करतो. याला काय करावं? व्यापारी दरवर्षी आढावा घेतात त्याप्रमाणे माझे विषय किती कमी झाले हे आपण पाहावं. जितकी प्रपंचाकरता तळमळ करतो तितकी भगवंताकरता करावी. प्रपंचातल्या अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमार्थाला जास्त उपकारक आहे. परमार्थ हा परिस्थितीवर, श्रीमंती गरिबीवर, रोगी निरोगीपणावर वगैरे कशावरही अवलंबून नाही. मनाची स्वस्थता, अंतःशुद्धता, आचरणाची पवित्रता यावर तो अवलंबून आहे. प्रपंचातल्या सोयी आणि गैरसोयी या दोन्ही परमार्थाच्या आड येतात. आपण रस्त्यातून चाललो असताना एखादं अत्तराचं दुकान पाहून थांबलो काय किंवा मिरच्यांचं दुकान पाहून थांबलो काय, रस्ता चालण्याच्या दृष्टीने दोन्ही घातकच ठरतात. प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही. आपण आपली आसक्ती त्यात कालवतो म्हणून आपल्याला तो सुखदुःख देतो. ही आसक्ती काढणं याचंच नाव परमार्थ होय. त्याच गोष्टी आसक्ती सोडून करणं याचं नाव परमार्थ. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा। भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे। या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या। अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या। डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353530।

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. ऐकूयात प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं. स्वर आहे अजित कडकडे यांचं.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात। दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलास बुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूयात संत कवी श्री दासगणू महाराज रचित पद. संगीत आहे राम किंकर यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंग रचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्ती सुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। त्रिपुरी पौर्णिमेचं टिपूर चांदणं भीमेच्या खळाळत्या प्रवाहावर पसरलेलं होतं। सर्वत्र निरव शांतता होती। स्वामी एकटेच काठावर उभे होते। डावा हात कमरेवर ठेवून भीमेवर पसरलेल्या लख पिठूर चांदण्याकडे स्वामी निरखून पाहत होते। त्या चांदण्याकडे पाहताना स्वामींना हिमालयातली शिखरं आठवली, हिमालयातले ते दिवस आठवले, गंगेचा प्रवाह आठवला। स्वामी आठवणींमध्ये रममाण झाले होते। मध्यरात्रीची वेळ होती। रावळातला विठोबा विटेवरून उतरला, भीमेच्या काठावर आला आणि स्वामींच्या शेजारी येऊन उभा राहिला। रखुमाई सुद्धा विटेवरून उतरली आणि भीमेच्या काठावर येऊन स्वामींच्या शेजारी उभी राहिली। भीमेच्या प्रवाहात उतरलेलं चांदणं काठावर आलं आणि स्वामींच्या चरणांना चांदण्याने स्पर्श केला। विठ्ठल, रखुमाई आणि स्वामी भीमेच्या काठावर उभे आहेत ही बातमी आपोआप पंढरपूर भर पसरली आणि गाव तिथे लोटला। ते अपूर्व दृश्य डोळे भरून पाहू लागला। अचानक कृष्ण पावा घुमू लागला आणि सर्व गावकर यांनी ह्या तिघांभोवती आनंद नृत्याचा फेर धरला। गावकरी बेभान होऊन नाचू लागले। पहाट कधी झाली कोणालाच कळलं नाही। नृत्य जेव्हा थांबलं तेव्हा गावकऱ्यांच्या लक्षात आलं की स्वामी अदृश्य झाले आहेत, विठोबा रखुमाई रावळात परतले आहेत। चमत्कार फक्त एवढाच घडला होता की विठोबा रखुमाईच्या गळ्यातले हार तिथेच पडले होते आणि स्वामींची पावलं वाळवंटात उमटलेली होती। लोक स्वामींच्या पावलांचा मागोवा घेत चालू लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही पावलं मोहोळ गावाच्या दिशेने पडली होती। उमटलेल्या प्रत्येक पावलात पाणी होतं। त्या पाण्यात उगवणाऱ्या सूर्यबिंबाचं प्रतिबिंब पडलं होतं। लोकांच्या लक्षात आलं की स्वामी पंढरपूरहून निश्चित मोहोळला गेले आहेत। ज्याला स्वामींच्या कृपेने पाय फुटले होते तो त्या पावलांच्या दिशेने स्वामींचा वेध घेत निघाला तेव्हा त्याच्या मुखात एकच मंत्र निनादत होता, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। तो वारकरी होता, स्वामींच्या प्रेमात चिंब भिजला होता।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक लक्षात घ्या की भगवंताच्या नामामध्येच भगवंताचं स्मरण नेहमी साठलेलं असतं। नाम जितकं घेतलं जाईल तेवढं स्मरण वाढत जाईल। शेवटी आपल्याला भगवंताच्या नित्य स्मरणातच राहावं लागतं, तरच हा मानवी देह धन्य होतो, अन्यथा नाही। भगवंत नामामध्ये अपूर्व शक्ती साठलेली असते। भगवंताच्या अखंड नामस्मरणात आपण राहिलं तर चैतन्याचे वारे सार अंग लपेटून टाकतात। एक विलक्षण उत्साह देहामध्ये नांदायला लागतो। दर्शन सुलभपणे घडतं। म्हणून भगवंताच्या नामात अष्टौप्रहर राहायला हवं, त्यातच सुख साठलेलं आहे।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

0: श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.
1: श्रोतेहो आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांची पदरचना. संगीत आणि स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय 26वा। श्री गणेशाय नमः। भगवान श्री विष्णु लक्ष्मीला म्हणाले, प्रिये, मी तुला अधिक मास व्रतांचं उद्यापन कसं करावं ते सांगतो, नीट ऐक। सबंध महिनाभर राधेसहित पुरुषोत्तमाची पूजा रोज करावयाची असते। कृष्ण पक्षात चतुर्दशीला किंवा नवमी किंवा अष्टमी तिथीला उद्यापन करावं। नित्याप्रमाणे स्नानोत्तर शुचिरभूतपणे पूजाविधी करावा, तो असा की त्या दिवशी श्रीकृष्णाच्या पूजेचा कलश मध्ये ठेवून भोवती चार दिशांना चार कलश स्थापन करून संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या चार व्यूहमूर्ती त्यामध्ये स्थापून सर्वांची पूजा करावयाची असते। तसेच शक्तीप्रमाणे 30 मेहुणे किंवा 7 किंवा 5 मेहुणे बोलवून त्यांना भोजन व दाने देऊन सन्मान करावायाचा असतो। कार्यक्रमासाठी मोठा मंडप घालावा। एक मुख्य ब्राह्मण आचार्य ठरवून चार मूर्तींसाठी जप करण्यास व हवन करण्यास चार वेगळे विद्वान ब्राह्मण बोलवावे, असे म्हणून भगवान विष्णूंनी लक्ष्मीला सर्व पूजाविधी समजावून सांगितला। ते म्हणाले, या पूजेसाठी सर्वतो भद्रमंडल 5 धान्यांनी काढावयाचे असते। पूजा संपूर्ण झाल्यावर सर्व ब्राह्मणांना भोजन आणि दाने द्यावी। वस्त्रे, भूषणे, गायी, शय्या, छत्र, तिळाची, तुपाची भांडी, पाण्याची भांडी, मृगाजीन, रेशमी वस्त्रे, कापसाची वस्त्रे, सोने, चांदी, रत्ने, भक्ष, भोज्य, धान्य द्यावे। भागवत पुराणाचे पुस्तक, फुले, फळे, वेदांचे ग्रंथ आणि प्रत्येक दाम्पत्याला 33 अनरसे घातलेला एक एक डबा दान द्यावा। डबा मोठा असावा। दाम्पत्यांना राधाकृष्ण समजून अत्यंत रुचकर व अनेक पक्वान्नांचे भोजन द्यावे। स्वस्थपणे जेवण्याची विनंती करावी। जेवल्यानंतर उत्तम विडे, दक्षिणा सर्वांना द्याव्यात। स्त्रियांना 2 वस्त्रे, सौभाग्य वायने द्यावीत। हळदी कुंकू द्यावे। सर्व दाम्पत्यांना सीमेपर्यंत पोहोचविण्यास जावे। आचार्यांचा व इतर पुरोहितांचा आवश्यक तो सन्मान करून संतुष्ट करावे। भगवान विष्णूंनी ह्या उद्यापनांचा हा सर्व तपशील लोकांच्या हितासाठी श्री लक्ष्मीला सांगितला। ओम नमो भगवते वासुदेवाय।

अधिकमास महात्म्य या अधिकमासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 26वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी: व्यतिपात योगावर धान्य, एखादं ताट, कोणतीही 13 संख्येत असलेली फळे आणि स्वल्प सुवर्ण योग्य व्यक्तीला दान द्यावे. ओम श्री विष्णवे नमः. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम अधिक मास महात्म्य। अधिक मास पोथी वाचन भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा।

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ आपण दासबोधातला दशक चौथा आणि समास चौथा पाहणार आहोत. पाद सेवन भक्ती मागचा नामस्मरणाचा पाहिला, त्याच्यामध्ये आपण पाहिलं की कोणत्याही वेळी नामस्मरण करावं, त्याने सगळे महादोष नाहीसे होतात. चहु वर्णाला अधिकार आहे, कुठलाही वर्ण त्याला नामस्मरण करायचं नाही असं नाही, कोणीही नामस्मरण करू शकत असं नामस्मरणाचं अंतरंग साधनेचं महत्व सांगितलं. त्यानंतर हा जो समास आहे हा अतिशय महत्वाचा आहे. पाद सेवन भक्ती, पाद सेवन तेची जाणावे, काया वाचा मनोभावे, सद्गुरुचे पाय सेवावे सद्गती कारणे. काया वाचा मनाने सद्गुरूंच्या पायाची सेवा करावी, चरण सेवा करावी. कशासाठी करायचे? सद्गती कारणे. जीवाला जर सद्गती हवी असेल, जीवाला जर सतरूप व्हायचं असेल, तर सद्गुरूंचे पाय सेवल्याशिवाय नाही. सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय, सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय, त्यांचा अनुग्रह मिळाल्याशिवाय आणि नंतर त्यांची सेवा करत राहिल्याशिवाय सद्गती होत नाही. त्यामुळे सद्गुरूंचं महात्म्य काय आहे, सद्गुरू कसे असतात, काय सांगतात, हे सगळे याच्यामध्ये आहे. म्हणून या नाव पाद सेवन सद्गुरु पदी अनन्यपण. सद्गुरूंच्या ठिकाणी अनन्य असलं पाहिजे. एकदा सद्गुरू आपल्याला भेटले, ते समर्थ सद्गुरू आहेत असं लक्षात आलं, असं आल्यानंतर तेच एक अन्य ते सांगतील, ते जे उपासना देतील, ते बाकी सगळं जीवन सुद्धा नेमकं त्यांना जसं अभिप्रेत आहे, त्यांनी जसं सांगितलेलं आहे, जे ग्रंथ त्यांनी आधाराला सांगितले त्याप्रमाणे आपलं जीवन गेलं पाहिजे. म्हणून सद्गुरुपदी अनन्यपण. त्यांनी काय होतं, निरसावया जन्म मरण यातायाती. जन्म मरणाची यातायात जर नको असेल, पुनरपी जननम पुनरपी मरणम ह्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल, तर देहाचा संघ सोडावा लागतो. आणि तो कसा सोडायचा हे सांगण्याचं काम सद्गुरु करतात. सद्गुरु कृपे विण काही भवतरुण उपाय नाही. भवसागरातून जर पलीकडे जायचं असेल तर सद्गुरूंच्या कृपेशिवाय जाता येत नाही. या कारणी लवलाही सद्गुरु पाय सेवावे, म्हणून सद्गुरूंच चरण सेवावे ताबडतोब असं सांगितलंय. सद्गुरु काय करतात, सद्वस्तू दाखवी सद्गुरु. जी वस्तू परमात्म वस्तू आहे, इतर कोणीही दाखवू शकत नाही, ती वस्तू दाखवण्याचं काम सद्गुरु करतात. त्याचं स्वरूप सांगतात आणि त्याच्याशी एकरूपता साधण्याचं काम हे सद्गुरूंच्या कृपेनच होत असतं. पण सद्वस्तू दाखवी सद्गुरु, सकळ सारा सार विचारो. सार आणि असार काय आहे हा विचार देखील सद्गुरु सांगतात. आणि परब्रह्माचा निर्धारो अंतरी बाणे, परब्रह्माविषयीचा निश्चय अंतरात बाणण्याचं काम सद्गुरूंच्यामुळे होतं. कारण ते अनुभवाचे शब्द असतात, सामर्थ्यासहित आलेले शब्द असतात, त्यांच्याकडे प्रबोध शक्ती असल्यामुळे त्यांच्या मुखातून आलेले शब्द शिष्याच्या अंतःकरणात पक्के बसून राहतात. जे वस्तू दृष्टीस दिसेना, जी परमात्म वस्तू दृष्टीला दिसत नाही, जी इंद्रियाला गोचर नाहीये, इंद्रियामध्ये सापडणारी नाहीये आणि मनास तेही भासेना. मनाने उपनिषदे सांगतात ही मनाने सापडण्यासारखी नाहीये, बुद्धीत गवसण्यासारखी नाही, तर्काने जाणण्यासारखी नाही, अशी जी वस्तू आहे ती संगत्यागे वीण येना अनुभवासी. संगत्याग झाल्याखेरीज याचा अनुभव येत नाही. ह्याच्यानंतरची जी ओवी अतिशय अवघड आहे, पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. अनुभव घेता संगत्याग नसे, संगत्यागे अनुभव न दिसे, हे अनुभवीयासीच भासे येरा गथा गोवी. काय व्हायला पाहिजे हे आपण समजून घेऊया. जोपर्यंत साधना करता करता मला काहीतरी अनुभव आला असं साधक सांगत असतो, तोपर्यंत संगत्याग झालेला नाही. त्याचं कारण अनुभव नावाचा एक काही वेगळा प्रकार आहे आणि मी त्यापासून वेगळा आहे आणि मी त्याचा अनुभव घेतो असं आहे. असं जोपर्यंत द्वैतात आहे तोपर्यंत संगत्याग झालेला नाही, देहाचा संघ सुटलेला नाही, संसाराचा संघ सुटलेला नाही. त्यामुळे अनुभव घेता संगत्याग नसे आणि संगत्यागे अनुभव न दिसे. आणि संगत्याग जर झाला, विश्व मावळलं, देहभान गेलं अशी जर स्थिती आलेली असेल
आणि संघ त्याग झाला असेल तर मी अनुभव घेतो असं द्वैतामध्ये तो बोलू शकत नाही. तो अशा एका स्थितीत असतो की तो स्वयमेव अनुभव रूप होऊन गेलेला असतो आणि त्याचा अनुभव इतर घेत असतात. आणि मग जेव्हा तो त्या अनुभवातून खाली येतो तेव्हा मग तो म्हणतो की मला असं असं काही झासलं, तरी देखील ते शब्दात सांगता येत नाही. जसं एखादी व्यक्ती मी झोपलो असं सांगू शकत नाही, मी झोपणार एवढं म्हणेल, झोप आली एवढं म्हणेल, पण झोपला म्हणजे तो सांगायला शिल्लक राहत नाही. उठल्यानंतर म्हणतो मला झोप लागलेली होती, हे तो नंतर सांगतो. तसंच जेव्हा या स्थितीमध्ये तो जातो तेव्हा तो अनुभव घेतला असं सांगता येत नाही. म्हणून हे म्हणतात समर्थ, हे अनुभवयासीच भासे. ज्यांनी कुणी हा अनुभव घेतला असेल तोच याच्या संबंधीची कल्पना करू शकतो किंवा सांगितल्यानंतर त्याचं आकलन करू शकतो. जोपर्यंत त्याला अनुभव नसेल तोपर्यंत हे सांगितलं शब्दानी किती जरी तरी त्याला ते लक्षात येणार नाही. संघ त्याग, निवेदन, विदेह स्थिती, अलिप्तपण, सहज स्थिती, उन्मनी आणि विज्ञान, हे सातही शब्द जे आहे हे एकाच अर्थाचे शब्द आहे की ज्या ठिकाणी देहभान संपलेला आहे आणि तो जीव शिवरूप होऊन एकत्वाला पावलेला आहे. याही वेगळी अनेक नामाभिधानी दिलेली आहे, परंतु ही सगळी पाद सेवने उमजो लागे. सद्गुरूंची सेवा केल्यानेच ते उमजायला लागतं. समजलं जरी तरी उमजण्यासाठी सद्गुरूंची कृपा असावी लागते. वेद, वेद गर्भ, वेदांत या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर ती सकळ कळती संत संगे. त्यातल्या अनुभवाच्या गोष्टी ज्या आहेत त्या संतांच्या संगतीतच कळतात आणि म्हणून सद्गुरूंची संगती आवश्यक आहे. प्रगट वसोनी नसे, कशी काय वस्तू ही अशी जर बघितले तर ती वस्तुता प्रगट आहे. एरवी मी काहीतरी कैसा मुखा प्रती भानुका जायचा असं म्हटलं. सूर्य जसा प्रगट आहे तसाच मी प्रगट आहे, परंतु ती पाहण्याची दृष्टी पाहिजे. म्हणून प्रगट वसोनी, ज्याची ती पात्रता नाही त्याला नसे, प्रगट असून त्याला नाही आहे. आणि गौप्य असोनी भासे, बरं गुढ आहे असं म्हटलं, गुप्त आहे असं म्हटलं तरी देखील तो भासतो. त्याचं कारण जे काही विश्व चाललेलं आहे, जे काही देहाच्या हालचाली चालल्या आहेत त्या सगळ्या त्याच्याच अधिष्ठानावर आहे. इलेक्ट्रिसिटी दिसत नाही, परंतु त्याच्या अधिष्ठानावर जशी त्याच्यावर चालणारी सगळी यंत्र काम करत राहतात तसा हा दिसत नाही, परंतु सगळी त्याची कार्य चालतात त्यावरून लक्षात येतं. परंतु भास आभासाहून अनारसे गुरुगम्य मार्ग, तिथं जाण्याचा जो मार्ग आहे या भास आणि आभासाच्या पलीकडे नेणारा मार्ग आहे तो आपल्याला गुरु सांगतात. हा मार्ग कसा आहे, मार्ग होय परी अंतरिक्ष. हा जो मार्ग आहे आपण जसा एक समजतो गाडीनं जाण्याचा मार्ग, असा मार्ग नाही आहे. हा अंतर्मुखतेचा मार्ग आहे, अंतरिक्ष आकाश मार्ग आहे. जेथे सर्वही पूर्व पक्ष पाहो जाता अलक्ष लक्ष वेना, असा एक मार्ग आहे की त्या ठिकाणी सगळे पूर्व पक्ष आहे ते बाजूला राहतात आणि ते अलक्ष जे आहे ते आपल्याला लक्षित करायचं असेल तर मात्र या अंतरिक्ष मार्गाने जायला पाहिजे. कारण लक्षे जयाशी लक्ष्यावे, ध्याने जयासी ध्यावे, ते गेतेची आपण व्हावे. ध्यानाने ज्याचं ध्यान करायचं आहे ते जे ध्येय आहे ते, किंवा ज्याला लक्षित करायचं आहे ते जे आहे ते स्वयं आपणच होऊन राहायचं आहे. त्याला असं डोळ्याने पाहता येणार नाहीये, मी काहीतरी पाहतो असं ते नाहीये, ते मीच स्वतः होऊन राहायचं आहे. आणि त्यासाठी त्रिविधा प्रचिती असं म्हटलेलं आहे. त्याच्यासाठी त्रिविधा प्रचिती आली पाहिजे. एक म्हणजे शास्त्र प्रचिती, दुसरी गुरु प्रचिती आणि तिसरी आत्मप्रचिती. पहिल्यांदा शास्त्र समजून घ्यायचं आहे, सद्गुरु तेच सांगतात, आणि मग आपण स्वतः साधनेने आत्मप्रचिती घ्यायची. ह्या तिन्ही प्रचिती जेव्हा एकत्रित होतात तेव्हा लक्षात येतं मीच तर तो आहे. पण तिथपर्यंत जायला पाहिजे असो. समर्थ म्हणतात ही अनुभवाची द्वारे, कितीही जरी ग्रंथामध्ये वर्णन करून सांगितलं तरी शब्दामध्ये येणारा हा विषय नसतो. यासाठी सद्गुरूंच्याकडे जाऊन त्यांच्याकडूनच हे समजून घ्यायला पाहिजे, त्यांच्या समोर बसून साधना करून तो अनुभव घ्यायला पाहिजे. समर्थ म्हणतात ही अनुभवाची द्वारे कळती सारा सार विचारे. सारा सार विचार केल्याने हे कळेल आणि सत्संग करून सत्योत्तरे प्रत्यासी येते. संतांच्या संगतीत राहिल्याने हे आपल्याला अनुभवाला येईल. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा.
मागुदकस्य स्विद्धनम्।

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे बिल्वा द्रविड यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथभागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मिलिंददादा आपल्या स्टुडिओत आले. नमस्कार मिलिंददादा.
4: नमस्कार
3: मिलिंददादा. आपल्याकडे गुरु शिष्य परंपरा खूप मोठी आहे. गुरु शिष्यांची जोडी असं म्हटलं की लगेच डोळ्यासमोर येतात रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर आणि तसंच मत्स्येंद्रनाथ आणि गोरक्षनाथ. त्यांच्या अनेक कथा प्रचलित आहेत.
4: हो,
3: तर आम्हाला एखादी कथा सांगाल का?
4: तुम्ही म्हणालात तसं की अनेक कथा प्रचलित आहेत आणि प्रत्येक कथेतून आपल्याला काहीतरी उपदेश मिळतो, तर नक्की आपण याची काही सिरीज असल्यासारख्या कथा मी तुम्हाला सांगतो.
3: हो, हो, हो.
4: पहिली कथा आहे की गोरक्षनाथांना जेव्हा मत्स्येंद्रनाथ भेटतात तेव्हा ते त्यांना दीक्षा देतात आणि सांगतात की अमुक एका पर्वतावरती जाऊन 12 वर्ष मी दिलेली साधना तू कर. त्यांचा आदेश मान्य करून गोरक्षनाथ त्या पर्वतावरती जाऊन बसतात आणि 12 वर्ष अतिशय भयंकर अशी तपश्चर्या ते करतात. फक्त एक दिवस राहिला असतो 12 वर्ष संपायला, पण गुरु भेटीच्या ओढीनी ती तपश्चर्या सोडतात आणि गुरुच्या शोधामध्ये निघतात आणि शोधत शोधत येऊन मत्स्येंद्रनाथांची आणि त्यांची भेट होते. एकमेकांना बघितल्यानंतर ते अतिशय भावुक होतात. गोरक्षनाथ मत्स्येंद्रनाथांच्या पाया पडतात. मत्स्येंद्रनाथ गोरक्षनाथांना आपल्या कुशीत घेतात आणि अगदी मुलासारखं प्रेम करतात आणि विचारतात कशी झाली तुझी तपश्चर्या. तर गोरक्षनाथ सांगतात सगळा वृत्तांत तपश्चर्येचा. तर मत्स्येंद्रनाथ हसतात आणि म्हणतात की बाळा, एक दिवस तू कमी केलीस 12 वर्षामध्ये तपश्चर्या, बरोबर ना? तर ते म्हणतात हो, मला तुमच्या भेटीची एवढी आतुरता झालेली होती तर ती तपश्चर्या मी सोडून आलो. तर मत्स्येंद्रनाथ म्हणतात की आता पुन्हा उठ, पर्वतावरती जा आणि पुन्हा 12 वर्ष तपश्चर्या कर आणि मग मला भेटायला ये.
3: बापरे.
4: दुसरा एखादा जर शिष्य असता तर तो रागावला असता किंवा नाराज झाला असता की 12 वर्ष ऊन, पाऊस, रात्र, थंडी काही न बघता उघड्यावरती तपश्चर्या केली आणि केवळ 24 तास कमी झाली म्हणून आपला गुरु आपल्याला पुन्हा 12 वर्ष तपश्चर्या करण्यासाठी त्याच्यापासून दूर पाठवतोय. तर ते नमस्कार करतात मत्स्येंद्रनाथांना आणि आदेश मागतात आणि चालत निघतात. पुन्हा त्या पर्वतावर जातात, पुन्हा 12 वर्ष तपश्चर्या करतात आणि ती संपल्यानंतर मग पुन्हा मत्स्येंद्रनाथांच्या कडे येतात.
3: बापरे.
4: तर याच्यातून शिकण्यासारखी गोष्ट काय आहे की गुरुवरती प्रगाढ विश्वास, त्याच्यावरती असीम श्रद्धा आणि त्याचं जे म्हणणं आहे ते शिरसावंद्य, त्याच्यावर ते एकही प्रश्न विचारत नाहीत. असं का? काही नाही, तुम्ही सांगताय ते मान्य आणि मी गेलो. ही त्यांची वृत्ती असल्यामुळे ते गोरक्षनाथ झाले.
3: किती छान.
4: आता गोरक्षनाथ म्हणजे साक्षात श्री सिद्ध शिव गोरक्षनाथ यांचा हा अवतार. शिवानी स्वतःला गोरक्षनाथ म्हणून प्रकट केला आपण मागच्या एपिसोड मध्ये ऐकलेला. म्हणजे साक्षात शिवाला मत्स्येंद्रनाथांनी आदेश दिला आणि स्वतः शिव असून सुद्धा त्यांनी तो आदेश पाळला, कारण गुरुचा आदेश हा सगळ्यात उच्च आदेश, त्याच्या पुढे काहीही गोष्ट मोलाची नाही. ही ज्यांना कळली गोष्ट तेच अशा प्रकारे महान झालेले दिसतात.
3: सत्य.
4: तीच गोष्ट विवेकानंदांची आहे, तीच नाथ परंपरेतले ज्ञानदेव आणि निवृत्तीनाथ यांची आहे. तर याच्यातून आपल्याला समजायला पाहिजे की संपूर्ण समर्पण ज्याला आपण म्हणतो ते गोरक्षनाथांच्या ठिकाणी दिसतं. बर, हे गुरु शिष्याचं नातं अशा ट्रॅक वरती चालू असताना दुसरा धागा त्याच्यामध्ये असा आहे की जिथे जिथे गुरु कडून काही चूक झाली असेल तिथे ती त्याला जाणीव न करून देता ती चूक सुधारणं आणि ती चूक सुधारलेली जेव्हा गुरुला कळतं तेव्हा गुरुनी त्याला आधी रागावणं, मग मग हे मायेपोटी किंवा जडत्वामधलं रागावणं आणि मग तसं का झालं याचं संपूर्ण विश्लेषण गुरु शिष्याला देतात आणि तो संवाद सुद्धा अत्यंत आध्यात्मिक आणि ज्ञानपूर्ण आहे. तर असे बरेच गुरु शिष्यांचे संवाद जे आहेत म्हणजे मत्स्येंद्रनाथ गोरक्षनाथ हे पण आपल्याला बघायला मिळतात. भयंकर अनोखं नातं आहे. तुम्हाला विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या जोडीमध्ये पण हा असा विरोधाभास आणि समर्पण अनेक कथांमधून दिसतं. तर रामकृष्ण परमहंस त्यांच्या अंतिम समय अतीव त्रासामध्ये होते आणि त्यांच्या शेजारी विवेकानंद बसलेले होते. विवेकानंदांना रामकृष्णांचा त्रास बघून अतिशय त्रास व्हायला लागला स्वतःला, त्यांची ती पीडा बघून, आणि मनात विचार आला की अरे हे स्वतः एवढे आत्मज्ञानी आहेत आणि आध्यात्मिक गुरु असताना त्यांना एवढा त्रास कसा काय होतोय. तर हा विचार विवेकानंदांच्या मनात उमटला असेल नसेल तेवढ्याच वेळामध्ये रामकृष्णांच्या मनातही तो पोहोचला. त्यांनी लगेच उत्तर दिलं की जो राम जो कृष्ण तोच मी रामकृष्ण आहे हे लक्षात ठेव. तर असं ते अनोखं नातं आहे गुरु शिष्यांचं. आणि या गुरु शिष्यांच्या यादीमध्ये सगळ्यात जे अत्यंत इंटेन्स नातं आपण बघतो ते गोरक्षनाथ आणि मत्स्येंद्रनाथ यांचं आहे. म्हणून त्यांच्या जेवढ्या कथा आपण ऐकतो किंवा वाचतो त्याच्यामध्ये अतिशय उत्तम ज्ञान आणि उपदेश आपल्याला सहजपणाने बघायला मिळतो.
3: खरंच आहे दादा, पण जे गोरक्षनाथांचं ज्ञान तुमच्याकडून आम्हाला मिळतं म्हणजे आमचं खरंच भाग्य खूप मोठं आहे असंच म्हणायला पाहिजे. तर त्यांचे जे अतिशय सुंदर वन लायनर आहेत तर ते आम्हाला सांगा ना, ऐकायला खूप आवडेल.
4: नक्की. नाथांचं हे जे ज्ञान आहे ते जनरली हिंदी मध्ये येतं.
3: हा,
4: या वन लायनर्स येतात. त्यातली एक वन लायनर जे या गुरु शिष्यांशी संबंधित आहे साधकांशी ते मी सांगतो. लोगों को उत्थान नहीं उपाय चाहिए. सच्चा गुरु कभी उपाय नहीं देते, क्योंकि एक उपाय से एक गांठ खुलती है. फिर जो अनंत गांठें बांधी है उसके लिए क्या अनंत उपाय करते रहोगे. उपाय सिद्धि चमत्कार सब बंधन है. जो साधक के उत्थान के मार्ग में रोड़े डालता है उसे बंधन में बांधता है उसके लिए सिर्फ एक ही उपाय है और वो है स्व उत्थान आत्मज्ञान का. इसलिए सच्चा गुरु साधक को उत्थान की ओर लेकर जाते हैं साधना के माध्यम से.
3: वाह वाह.
4: तर इतका सुंदर उपदेश आणि ज्ञान आपल्याला नाथांच्या या वन लायनर मधून मिळालेला आहे. या वन लायनरच्या मधून जे नाथांनी ज्ञान दिलेलं आहे ते किती प्रिसाइज आहे आपल्याला लक्षात येतं. की आज समाजामध्ये आपण बघितलं तर माणसांना त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही त्रास होत आहे, ज्या काही पीडा होत आहे, ज्या काही समस्या उद्भवलेल्या आहेत त्याच्यातून मोकळी हवी आहे, त्याच्यातून सुटका हवी आहे. आणि त्यासाठी मग कोणी उपाय देत असेल, कोणी उपाय करायला सांगत असेल तर त्याच्याकडे माणूस साहजिकच धाव घेतो. पण ते करत असताना आपण आपल्या रचलेल्या पायालाच धक्का लावतो आहोत याची जाणीव आपल्याला होत नाही. कारण की कुठलीही समस्या आहे त्याच्या

0: निर्माण होईल आणि भौतिक प्रगती उन्नती तर होईलच, ते त्याचं एक छोटं आउटपुट आपल्याला म्हणता येईल.
1: बरोबर.
0: पण त्यासाठी सातत्याने साधना करणं, समर्पित असणं आणि त्या दिशेने प्रत्येक क्षणी जागृत होऊन पाऊल टाकणं हे गरजेचं आहे. आणि असं सांगितलं तर माणसाला त्यासाठी एक दिशा पण मिळेल, पण दिशा मिळाली नाही तर माणूस भरकटत राहतो. आयुष्यभर उपाय करून सुद्धा माणूस सुखी होतोच असं नाही, किंबहुना अशी कुठली माणसं माझ्या बघण्यात नाही की उपाय केले आणि ते सर्वस्वी सुखी झालेले. कारण मग कर्माचा सिद्धांत आहे तो आपल्याला अमान्य करावा लागेल.
1: उपाय केला आणि जर का त्यातनं बाहेर आलो आपण तर
0: बरोबर आहे. उपाय दिला तो केला आणि त्याच्यातनं आपण बाहेर आलो तर कर्माचा सिद्धांत इथे लागू होत नाही असंच म्हणायला लागेल. तर आपल्या ऋषी मुनींनी संतांनी जागोजागी सांगितलेलं आहे की जे जे होईल ते पहावे, है ना, आणि जे काय असेल ते ऍक्सेप्ट करा आणि शांतपणाने त्या प्रसंगातून बाहेर जाऊन पुढे सरका.
1: भोगून संपवा.
0: ते भोगताना दुःखी होऊ नका, कष्टी होऊ नका, ही तुमची इच्छा आहे हे डोक्यात ठेवा. परमेश्वराच्या पायाशी प्रार्थना करा की तुमची इच्छा आहे पण तुमच्या कृपेने मी हे पार करणार आहे, या विश्वासाने श्रद्धेने तुम्ही पुढे जा. म्हणून उपायांच्या नादी लागू नका असं मी सांगत नाही. तुम्ही सगळ्या संतांचं चरित्र काढलं, त्यांचं ज्ञान जर वाचलं तर त्याच्यामध्ये हे त्यांनी दिलेलंच आहे आणि त्यांच्या जीवन चरित्रावरही दिसतं. जे ज्ञानेश्वर महाराज पाठीवरती मांडे भाजू शकतात, जे भिंत चालवू शकतात, जे रेड्याच्या मुखातून वेद वदवू शकतात आणि जी अख्खी गीता ज्ञानेश्वरीच्या रूपाने जगासमोर मांडू शकतात, एवढे आत्मज्ञानी ज्ञानेश्वर त्यांच्या आयुष्यामध्ये तुम्ही बघितलं तर सतत पीडा, सतत त्रास आणि अवहेलना त्यांना झेलावी लागली आणि खूप कमी काळापर्यंत जेव्हा त्यांना लोक त्यांचं दिव्यत्व समजू लागले त्या वर्ष दोन वर्षाच्या काळात हे सगळं त्यांनी केलं आणि ते या जगातनं निघून गेले. तर ते उपाय करू शकले नसते का? करू शकले असते. ज्या कृष्णाच्या रामाच्या आयुष्यामध्ये आयुष्यभर आपल्याला वेदना आणि त्रास दिसतो मृत्यूपर्यंत,
1: देव असून
0: अवतार असून, त्यांनी हेच दाखवण्यासाठी की मी अवतार असलो तरी मी या शरीरात देहात आलेलो आहे, त्यामुळे या प्रकृतीचा नियम मला मान्य करूनच पुढे जायला पाहिजे. म्हणून उपाय नका करू, साधना करा. म्हणून जी वन लायनर आलेली आहे की ही निगेटिव्ह नाहीये वन लायनर की लोकांना उपाय पाहिजे, उत्थान नाही. ज्या पद्धतीने समाजामध्ये वैचारिक आंदोलन होतं त्याच्याबद्दल त्यांनी कॉमेंट केलेली आहे, त्याच्यातून हे शिकायचंय आपल्याला उत्थान पाहिजे, उपाय नको. उत्थानासाठी साधना करायची आहे. साधनेच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी सुरळीत घडते.
1: म्हणजे उपाय हे फार वळवरच आणि तात्पुरतं आहे असं त्यांना सांगायचंय, हो ना?
0: हो, आणि भयंकर आहे, भीतीदायक आहे.
1: आणि मला वाटतं आद्य शंकराचार्यांचं असं एक विधान आहे की जो स्वतःचे भोग भोगून संपवतो तो मला गुरु समान आहे.
0: बरोबर,
1: खूप छान आहे. आणि इतका महत्वाचा हा संदेश आहे, तो ऐकला आणि तो आपण समजून घेतला नीट तर खरंच आपण योग्य मार्गावर जाऊ असं मला वाटतं. आजचा एपिसोड आम्ही इथेच संपवतोय. पुन्हा भेटूया एक नवीन कथा आणि नवीन वन लायनर घेऊन. धन्यवाद. श्रोते हो, तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाइट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन, त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
2: VSS आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
3: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
2: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
3: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
2: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
4: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
5: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका

0: दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत. संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास खळे आणि स्वर कृष्णा कल्ले यांचा।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
0: श्रोतेहो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात। पारंपरिक संगीत रचनेतलं हे भारूड गायलं आहे शाहीर साबळे आणि सहकारी यांनी।

0: देवा रे देवा, आता काय मी करू, आता कुणाला सांगू,
1: महाराज काय झालं काय काय की
0: काम क्रोध विंचू चावला
1: अरे अरे
0: तम घाम अंगाशी आला
1: महाराज
0: त्याने माझा प्राण चालिला अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला देवा रे देवा आता काय मी करू अरे विंचू चावला अरे विंचू चावला अरे विंचू चावला मनुष्य इंगळी अति दारुण
1: हा हा म्हणजे अति दारुण
0: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध नाही दारुण म्हणजे भयंकर
1: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का
0: अभ्यंकरचाही संबंध नाही अभ्यंकर नव्हे भयंकर म्हणजे अति भयंकर
1: अति भयंकर म्हणजे
0: खूप भयंकर
1: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मांडळ भयंकर
1: आणि मांडळ भयंकर म्हणजे
0: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर
1: बापरे
0: मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं
1: तिनं म्हणजे त्या खायच्या इथल्या गंगीनं
0: हे गंगीचा इथं काय संबंध
1: मग त्या रंगीनं
0: कोणाचाही संबंध आहे तिनं म्हणजे त्या इंगळीनं
1: त्या इंगळीनं महाराज इंगळी म्हणजे
0: मोठा
1: विंचू अंदाजे केवढा
0: तुझ्या एवढा मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला महाराज देवा रे देवा आता काय मी करू आता कुठं मी जाऊ अरे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो या विंचवाला उतारा
1: उतारा गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
0: असला उतारा चालत नाही
1: मग एक गरम गरम पावशेर
0: काय ते
1: दूध दूध
0: असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा
1: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा
0: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं तमोगुण म्हणजे काय तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा
1: मी मारतो पिन
0: या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा आणि विंचू इंगळी उतरे झर झरा अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला
1: महाराज
0: सत्य उतार्या येऊन
1: आला का
0: सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमोगुण
1: बर झालं
0: किंचित राहिली फुणफुण
1: अजून राहिले
0: शांत केली जनार्दने पुंडली कवरदा ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय।
2: श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: ऐकूया संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग। स्वर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी।

श्रोते हो ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेला राग शिवमत भैरव.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेला राग शिवमत भैरव. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेली भैरवी ठुमरी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेली भैरवी ठुमरी. श्रोते हो, ऐकूया भारा तांबे यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग। प्रस्तुती भक्ती सुधा।
2: उपेंद्र चिंचोरे यांची गीतरचना ऐकूया। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा।

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर उत्तरा केळकर यांचा.

श्रोते हो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

आवृत्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो संत जनाबाई यांची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे मंजिरी आलेगावकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

अभंग भक्ती गीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

भक्तीसुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्तीसुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया गुरुवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया श्री दत्त शरणाष्टकम, दत्तात्रेय भवशरणम. संगीत आशिष केसकर आणि स्वर अदिती केसकर आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो ऐकूया पारंपरिक दत्ताची आरती, गायली आहे आर एन पराडकर यांनी।

श्रोते हो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101, 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 वाजता आणि संध्याकाळी 5:15 वाजता प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोड द्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज गुरुवार अधिक ज्येष्ठ कृष्ण एकादशी अर्थात 11 जून 2026। आजचं नक्षत्र आहे रेवती नक्षत्र।

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. एकादशी हा हिंदू पंचांगाप्रमाणे प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या पक्षातला पंधरवड्यातला 11वा दिवस आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्यातल्या 2 पंधरवड्यात म्हणजे पक्षात प्रत्येकी 1 अशा किमान 2 एकादश्या येतात. कधी कधी एकाच पक्षात स्मार्त आणि भागवत अशा 2 एकादश्या असतात. पक्षातल्या आधी येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असतं, भागवत एकादशीला नाव नसतं. पण त्या पक्षात जर लागोपाठच्या 2 सूर्योदयांना 2 एकादश्या असतील तर दुसऱ्या एकादशीला नाव असतं. हिंदू धर्मात एकादशीला उपवास करण्याची प्रथा आहे. असा उपवास करणाऱ्यांचे 2 प्रकार आहेत, एक स्मार्त आणि दुसरा भागवत. त्यासाठी 2 प्रकारच्या एकादशा मानल्या जातात. भागवत धर्म पाळणारे वारकरी लोक इत्यादी लोक भागवत एकादशी पाळतात, तर स्मृती ना मानणारे स्मार्त एकादशी पाळतात. एखाद्या महिन्यात दशमीचा, एकादशीचा किंवा द्वादशीचा क्षय असेल किंवा द्वादशीची वृद्धी असेल तर त्या महिन्यात बहुधा स्मार्त आणि भागवत अशा 2 एकादश्या 2 स्वतंत्र दिवशी येतात. दर महिन्याच्या प्रत्येक पक्षात अशा 2 एकादश्या 2 वेगवेगळ्या दिवशी येतीलच असं नाही, पण जेव्हा एखाद्या पक्षात येतात तेव्हा त्या एकादश्यांच्या निर्णयाचे नियम दिलेले असतात. एकादशीच्या सूर्योदयापूर्वीच्या 96 मिनिटात जर दशमी असेल आणि सूर्योदयापूर्वीच दशमी संपली तर दशमीचा आणि सूर्योदयानंतर संपली तर एकादशीचा क्षय असतो. तेव्हा त्या पुढच्या द्वादशीच्या दिवशी भागवत आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी आहे असं समजतात. द्वादशीचा क्षय झाला असेल तर एकादशी आणि द्वादशीच्या युग्माच्या दिवशी भागवत आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी आहे असं मानलं जातं. द्वादश्या जर 2 असतील तर पहिल्या द्वादशीच्या दिवशी भागवत आणि त्याच्या पूर्वीच्या दिवशी स्मार्त एकादशी धरतात. एकादश्या जर 2 असतील तर दोन्ही पक्ष दुसरी एकादशी धरतात. हे 4 अपवाद वगळता एरवी सूर्योदयाची जी एकादशी असेल ती स्मार्त आणि भागवत अशा दोन्ही पक्षांची एकादशी समजतात.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

आता ह्या साधुपुरुषांच्या समक्ष ह्या पुराणाचं वर्णन करावं, पुष्कळ लोकांच्या समोर हे पुराण सांगावं का? कारण साधुपुरुष समोर का असावेत? कारण हे अत्यंत गोपनीय असं आहे, रहस्यमय असं त्याच्यामध्ये जे सांगितलं आहे की पुण्याच्या प्राप्तीकरता भक्तिभावानी ह्या पुराणाचं श्रवण करावं, ह्या पुराणातला उपदेश जो जो सांगितला आहे तो ध्यानात घ्यावा आणि त्याच्यापासून मन आपलं मन विष्णूशी संलग्न करून घ्यावं. भगवान विष्णू ही एकच स्वीकार्य उपासनीय किंवा सर्वश्रेष्ठ अशी देवता आहे अशी धारणा करून आपली साधना सुरू करावी. ऐकणारा मनुष्य अधिकारी कोण आहे? जो श्रद्धाळू आहे, जो मुमुक्षू आहे, जो धर्मात्मा आहे, जो वितरागी पुरुष आहे, हाच श्रवणाचा अधिकारी आहे. कुठे ऐकावं? पवित्र देशात ऐकावं, देवमंदिराच्या सभामंडपात ऐकावं, पुण्यक्षेत्रावरती ऐकावं, देवा ब्राह्मणांच्या समीप ऐकावं आणि ते एकाग्र चित्तानी ऐकावं. हे आपल्याकरता सांगितलं आहे. आणि हे सगळं सांगितल्यानंतर ते पुढे म्हणतात की म्हणाले, एवढा तुम्ही पुराणाचा महिमा सांगितल्यानंतर आता ऋषींनी त्यांना विचारलं की सनत्कुमारांनी नारदांना कोणत्या धर्माचा उपदेश केला हे आम्हाला तुम्ही सांगा. तेव्हा त्यावेळी त्यांनी त्या सुतांनी सांगितलं की हे सनकादिक जे आहेत, हे सनक सनंदन सनत्कुमार आणि सनातन हे जे चौघे आहेत ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. आणि मी आपल्याला म्हटलं तसं बालभावामध्ये ते राहिलेले आहेत. हे चारही महात्मे विष्णूंचे थोर भक्त आहेत आणि ते सत्यव्रती आणि मुमुक्षू आहेत. एके दिवशी म्हणाले, मेरू पर्वताच्या शिखरावरती ब्रह्मदेवांच्या इथे सभेकडे ते निघाले होते. त्यावेळी भगवान विष्णूंच्या चरणातून प्रकट झालेल्या गंगेचं त्यांना दर्शन झालं आणि तिचा सीता नावाचा जो प्रवाह आहे आणि अनेक प्रवाहांनी ती गंगा प्रवाहित झालेली आहे. तिचे ते जे अनेक प्रवाह आहेत त्या प्रवाहातल्या सीता प्रवाहाच्या ठिकाणी ते गेले आणि त्यांनी त्या सीता प्रवाहामध्ये अवगाहन केलं, स्नान केलं, आंघोळ केली आणि त्या धारेत स्नान करून ते बाहेर आले. आणि त्यावेळी नारदांनी त्या चौघांना पाहिलेलं होतं, त्यांना पाहून त्यांनी नमस्कार केला आणि नमस्कार केल्यावर ते म्हणाले, हे साधू पुरुष काय, हे साक्षात परमात्म स्वरूपच आहेत आणि म्हणून त्यांनी ताबडतोब त्यांच्यासमोरच भगवंताच्या नामांनीच त्यांची स्तुती केली. आधार काय? ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. जो ब्रह्मज्ञानी पुरुष आहे तो ब्रह्मच आहे, ब्रह्मापेक्षा काही भिन्न नाही आहे. म्हणून त्याचं वर्णन कशाने करावं? त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाचं वर्णन त्यांनी आपल्यासमोर त्या ब्रह्माच्याच रूपामध्ये वर्णन केलं. ते म्हणतात, नारायण च्युतनंत वासुदेव जनार्दन यज्ञेश यज्ञ पुरुष कृष्ण विष्णू नमोस्तुते पद्माक्ष कमलाकांत गंगाजनक केशव क्षीरोदशयी शायीन देवेश दामोदर नमोस्तुते. म्हणाले, श्रीराम विष्णू नरसिंह वामन प्रद्युम्न संकर्षण अजानिरुद्धामलरुंड मुरारे त्वं पाहिनहा सर्व भयात जसरम. की सर्व भयांच्या पासून आम्हाला दूर कर, आमचं रक्षण कर. कसा आहेस तू? निर्मल कांतीनी संपन्न आहेस. हे भगवंता, तुझी ही सगळी नावं घेऊन ते त्या भगवंताचं स्मरण करत आहेत. आणि ते स्मरण करत असताना त्यावेळी सनत्कुमारांचं स्नान झालेलं आहे आणि त्यांनी उच्च स्वरामध्ये ह्या हरिनामाचा गजर ऐकला आणि त्यांना मोठा आनंद झाला. त्यांनी सांगितलं, या आमचं स्नान झालं आहे, आपणही ह्या धारेमध्ये स्नान करा. त्यांनी स्नान केलं, तर्पण केलं आणि ते जलाच्या बाहेर आले, संध्योपासना केली आणि मग त्यांनी असं वर्णन केलं आहे की देवर्षी नारदांनी त्या सनकादिकांना प्रश्न विचारला की आपण सर्वज्ञ आहात, मला काही प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत. ते प्रश्न, हे सर्व स्थावर जंगम विश्व कसं निर्माण झालं, ही भगवती गंगा त्यांच्या चरणातून कशी प्रकट झाली, त्या भगवान श्रीहरीचं रूप कसं आहे, मन वाणी शरीर यांनी मनुष्याची कर्म कशी सफल होतात, ज्ञान आणि तपस्या यांची लक्षणं कोणती आहेत, अतिथी पूजनाचं महत्त्व काय आहे आणि भगवान विष्णू कसे प्रसन्न होतील, हे त्यांचे प्रश्न आहेत. आता ह्या प्रश्नांच्या नंतर पुन्हा परमेश्वराची पुष्कळ स्तुती केली आहे आणि त्या स्तुतीनंतर नारदांनी सनकादिकांना नमस्कार केला आहे. सनकादिक प्रसन्न झाले आहेत, भक्तिभाव त्यांच्या डोळ्यातून पाझरतो आहे आणि सनकादिकांनी त्यांना सांगितलं की ही जी सृष्टी निर्माण झाली आहे त्या सृष्टीच्या निर्मितीच्या मागचा इतिहास जो आहे
तो मी तुला थोडक्यात सांगतो. ती भगवान विष्णूपासून निर्माण झाली. भगवंताची माया आहे. भगवंतांनी त्या मायेपासून ह्या सृष्टीची निर्मिती केलेली आहे. आता आपण सगळेजण तत्त्वज्ञान ऐकतो म्हणून पुन्हा तो विषय मी मांडत नाही आपल्यापुढे. त्या मायेपासून सत्वरजतमाची उत्पत्ती होते. सांख्यदर्शनाने जी प्रक्रिया स्वीकारली आहे त्याच पद्धतीने इथेही तो क्रम स्वीकारला आहे. आणि वेदांत दर्शनाप्रमाणे आणि ब्रह्मपुराण आहे म्हणून विष्णूंनी त्याची उत्पत्ती केली आहे असं म्हणून विष्णूपासून माया, मायेपासून सत्वरजतम हे गुण, मग त्याच्यापासून पंचमहाभूत, पंचतन्मात्र, मग मन बुद्धी, म्हणजे अंतःकरण चतुष्टय, दहा ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, पंचप्राण, ही जी सामान्य पुढे जी उत्पत्ती आहे ती सगळीकडे जी स्वीकारली आहे तीच इथे स्वीकारली आहे. म्हणजे पुराण जी तत्त्वज्ञान सांगतात सृष्टी उत्पत्तीच्या शिवाय विषय कशाचाच पुढे जात नाही. का जात नाही? त्याचं कारण एक आहे की ज्याचा विचार करायचा आणि अभ्यास करायचा त्या या जगामध्ये समजणाऱ्या गोष्टी तीन आहेत. एक गोष्ट जीव, आमच्यामधलं चैतन्य म्हणजे काय आहे ते समजून घ्यायचं आहे. दुसरं असं की हे जग जे आम्ही पाहतो ते काय आहे हे समजून घ्यायचं आहे. आणि ते कुणी निर्माण केलं आहे तो जगदीश्वर, तो समजून घ्यायचा आहे. म्हणून जीव जगत आणि जगदीश्वर या तिघांना समजून घेणं हा मूलभूत विचार आहे. मग त्याच्यापासून जीवाची परिस्थिती, आता आपण जसं म्हटलं तसं की जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या तीन अवस्थातून जीव जातो. या जीवाचा व्यवहार करण्याकरता कोणकोण उपयोगाला येतं? अंतःकरण चतुष्टय उपयोगाला येतं. मग ते मन म्हणजे काय? अभ्यास सुरू झाला की त्या अंतःकरण म्हणजे काय, चित्त म्हणजे काय, याच्याकरता लगेच एक एवदर्शन सुरू झालं. हे सगळं जे तत्त्वज्ञान आहे हे त्याच्या ज्या शाखोपशाखा आहेत त्या पुढे जरी निर्माण झालेल्या दिसल्या तरी त्याचा मूलभूत भूमिका, विचार किंवा प्रश्न जर काही असेल तर हे तीन कोण आणि ह्या तिघांचं परस्परांशी नातं काय? कारण हा जीव ह्या देह चालवतो का, ह्या जीवात तो जगदीश्वर बसतो, मग तो कुठं असतो, तो कसा राहतो, त्याचं स्वरूप काय? तसं जीव कुठे राहतो? तो जर अगदी अंश मात्र आहे तर तो हृदयात राहतो का सगळ्या शरीरभर राहतो? मग तो जर हृदयात राहत असेल तर पायाला काटा बसलेला त्याला कसा कळतो? मग काटा बसलेला जर त्याला कळत असेल, कारण सुखदुःख त्याला होतं, त्यामुळे काटा बसलेला जर त्याला कळत असेल तर त्याच्यापर्यंत तो कोण पोचवतो? विषयाचं इंद्रिय पोचवतं. बोटाला लागल्याबरोबर बोट पोचवतं का? ह्या बोटाला लागलं हे त्या मनाला कळतं. कारण असं आहे, आपल्याला आपण बेभान असलो आणि आपल्याला काही लागून गेलं, रक्त जरी त्यातनं वाहत असलं तरीसुद्धा आपल्याला त्याचं भान होत नाही. कितीतरी उशिरा त्याचं अरे केव्हा लागलं कोणाला माहिती, आपल्याला कळलं नाही. कळलं कसं नाही? कारण त्याच्याकडे मन नव्हतं म्हणून. आपलं मन त्याच्यापेक्षा वेगळ्या गोष्टीकडे होतं म्हणून ते कळलं नाही. म्हणजे इंद्रियाला लागलं त्याचं दुःख जे जीवाला होतं ते इंद्रियाला कळतं का जीवाला कळतं का ते मनाला कळतं? कुणाला कळतं म्हणून ते जीवापर्यंत जात? सहाले विषय सुरू. तत्त्वज्ञानाचे विषय एक एक गोष्ट घेऊन ते पिंजून काढलेले आहेत आणि त्यामुळे त्या सगळ्याचा विचार आपल्याकडे इथे आलेला आहे. आपण थोडक्यात पुढे गेलो की सांख्यांनी जे सृष्टी प्रक्रिया सांगितली आहे तीच आपण अवलंबली. ती पंचमहाभूत, ते पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, मग त्याच्यापासून ही सगळी सृष्टी, ह्या पंचमहाभूतापासून स्थावर जंगम सृष्टी निर्माण झाली. ही जी हलणारी म्हणजे वृक्ष ही कशी आहे? स्थावर सृष्टी आहे. आमचे जे पर्वत आहेत स्थावर सृष्टी आहे, ती एका ठिकाणी स्थिर राहिलेली आहे, ती चलसृष्टी नाही आहे. आम्ही जंगम सृष्टी आहे. ती जंगम काय आहे? ही वस्तू इकडची तिकडे हलवता येते. आपल्याला जर असं वाटलं की आपल्या घराच्या मागे सगळ्या त्या टेकड्या आहेत, ती हनुमान टेकडी, अंटी वेताळ टेकडी, ती फर्ग्युसन टेकडी, ही जर सगळी उचलून जर चांगली कोथरूडच्या बरीच मागे 5 किलोमीटर टाकली तर तिथे सगळी वसाहत व्हायला चांगलं एकदम प्राईम लोकॅलिटी आहे. त्याच्यामध्ये आता आणखीन ओनरशिप फ्लॅट्स व्हायला हरकत नाही. म्हणजे बिल्डरनी जर ठरवलं हे उचलान तिकडे टाका, टाकता येत नाही. त्याला भुईसपाट करतील पण त्याला उचलता येणार नाही. ती स्थावर सृष्टी आहे, ती हलत नाही. झाडं झुडपं हलत नाही. हलणारं कोण आहे? हे जंगम आहे. हे इथे बनवलं आहे, इथून तिथं न्या, तिथून तिथं न्या, कुठेही नाही. भगवंतांनी निर्माण केलेली जी सृष्टी आहे ती दोन प्रकारची आहे.
आणि आता आपण म्हटलं त्याप्रमाणे हा जीव उत्पन्न झाला का हा उत्पन्न नाही झाला. उत्पन्न काय काय झालं हे सगळं आत्ता बोललो ते उत्पन्न झालं, आणि ह्याच्याबरोबर आणखीन एक उत्पन्न झाला तो म्हणजे प्राण. प्राणाला उत्पत्ती आहे, जीवाला उत्पत्ती नाही. जीव हा परमेश्वराचा अंश आहे, आणि तो जर परमेश्वराचा अंश नसताना तो जो उत्पन्न झाला असताना तर तो केव्हाच मेला असता, आणि त्याला कुणी मोक्ष सांगितला असता? प्राणाला कुणी मोक्ष सांगितलाय की प्राणाला कुणी सांगितलंय की प्राणा ही तुझी गती आहे आणि ह्या गतीने तू जाशील तर तुला मोक्ष मिळेल? प्राण म्हणेल मला कसा मिळेल, मी त्या देहात प्रवेश करतो, तो देह संपला की देहाच्या बाहेर पडतो, देह चालवतो मी, पण तो कसा आहे तेवढं घेऊन आपण पुढे जाऊ. या तत्वज्ञानावर आपण फार थांबायला नको, फक्त एक लक्षात ठेवण्याचं तत्वज्ञान आहे की जीव जन्माला येत नाही, शरीर जन्माला येतं. जीव परमेश्वराचा अंश आहे आणि तो अंश आहे म्हणून त्या अंशाला मोक्षाची इच्छा आहे, कारण तो कायम आहे, ते परमेश्वराचं स्वरूप आहे, तो कायम आहे. आता कायम नसलेला प्राण आहे, पण आपण म्हणतो अहो ती व्यक्ती म्हणजे माझा जीव की प्राण आहे, बरोबर आहे, जीव कायम टिकणार आहे, त्यामुळे त्या व्यक्तीविषयीचं माझं प्रेम कायम आहे. आणि प्राण आहे का प्राण आहे, आपण आपलं बोलतो पण प्राणाचं काम काय आहे, आमची सगळी इंद्रिय ही लबाड आहेत, ही सगळी त्यांच्या सुखाकरता काम करतात. त्यांच्या सुखाचं जर नसेल त्यांना कंटाळा येतो, त्यांना नको वाटतं, ते टाळाटाळ करतात. त्यामुळे इंद्रियांना, डोळ्यांना जो सिनेमा आवडतो तोच बघावा असा वाटतो, कानांना जे म्युझिक ऐकावं आता काय माहीत नाही किती वाजता बाहेर सुरू होणार आहे, पण अजून आपण सुखात आहोत तर ते जे केव्हा सुरू व्हायचं आहे ते जे आवडतं ते ऐकावं असं वाटतं, जिभेला जे आवडतं ते खावं असं वाटतं, असं आहे. डायबिटीज आहे, गोड आवडतं आहोत, काय करणार. म्हणाले शेवटी असं आहे की आपण जगतो आहोत ते कशाकरता, अहो ते खाण्याकरता जगतो म्हणाले. खाणं काही आपल्या जगण्याकरता नाही, ही एकाची फिलॉसॉफी आहे. कुणाची ही फिलॉसॉफी सांगणारा हा सगळ्या इंद्रियांच्या अधीन आहे. इंद्रियांच्या अधीन असणाऱ्याची फिलॉसॉफी आहे की आम्ही खाण्याकरता जगतो. दुसरा म्हणतो नाही नाही, जगण्याकरता जे आवश्यक आहे तेवढंच स्वीकारलं पाहिजे आणि जे योग्य आहे तेच स्वीकारलं पाहिजे. हा विचार कोणाचा आहे, हा विचार प्राणाचा आहे. प्राण असा आहे देहामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक, जो ह्या सृष्टीच्या उत्पत्तीमधला आणि आमच्या देहामध्ये ज्याचा प्राईम इम्पॉर्टंट रोल आहे, ज्याचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे असा प्राण आहे. तो काय करतो, तो प्राण असं करतो की ही इंद्रिय सगळ्या चुका करतात. रात्रभर दोन दोन तीन तीन सिनेमे पाहिलेत, आता ते रात्रीभर ते पाहताना एन्जॉय, ते एन्जॉय म्हणजे काय, सारखे खायचे पदार्थ घ्यायचे, कॉफी प्यायची, कोल्ड्रिंक्स प्यायची, नंतर आम्हाला पाहिजे तर मिल्कशेक्स घ्यायचे, पण आम्ही रात्रभर जागायचं, मजा करायची. आता हे सगळं मजा करून त्या पोटामध्ये केलेलं जे कॉकटेल आहे, ते सगळं संमिश्रण आहे, ते कोण पचवणार? तो प्राण म्हणतो माझ्या पोटात असलेलं जे हायड्रोक्लोरिक ॲसिड जे मला मिळालेलं आहे त्याला पचवण्याकरता. तो समान आहे, त्या प्राणाचे जे पाच भाग आहेत त्यातला जो समान आहे तो अन्नाचं पचन करतो. तो म्हणतो आता मी किती जरी धडपड केली तरी हे अन्न कसं पचवू, तर तो प्राण त्याला सांगतो बाबा काही कर पण पोट बिघडवून देऊ नकोस. मग दुसऱ्या दिवशी आपण तो छे मला काही होत नाही, रात्रभर जागलो, काय वाटेल ते खाल्लं तरी आम्ही एकदम टणाटण टकाटक आहोत, आम्हाला काही होत. अरे तुला काय होत नाही, त्या प्राणाला इतकं ओव्हरटाईम करावं लागतंय की त्याला तू थकवतोस. म्हणजे देहामध्ये दोन प्रकार आहेत, एक प्रकार आहे ती इंद्रिय आहे की जी इंद्रिय स्वतःच्या तंत्रांनी मनमुक्त वागतात, आणि तो प्राण जो आहे तो कुठूनही हा देह सुटण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हा देह कसा टिकेल याच्याकरता धडपड करणार आहे. तो आमचा हितैषी आहे, तो आमचं हित करणार आहे. आणि ही सगळी इंद्रिय, ही सगळी लबाड आहेत, ती आम्हाला खड्ड्यात घालणारी आहेत. त्यांना जे प्रिय आहे ते मान्य आहे, प्राणाला जे देहाकरता हित आहे ते मान्य आहे. किती सेल्फलेस आहे तो, किती त्याच्या बाजूनी निष्काम आहे, ही इंद्रिय धडपड करतात, दमतात, रात्री चांगले झोपतात, चांगली विश्रांती घेतात, पुन्हा दुसऱ्या दिवशी टकाटक
की काय नाही एकदम ताजेतवाने झालेले आहेत, पुन्हा काहीतरी नवीन करायला. त्या प्राणाला देतो कोण विश्रांती? दिवस रात्र काम करणारा फक्त प्राण आहे. जीवसुद्धा विश्रांती घेतो. पुरी शयते, तो त्या आत्म्याच्या ठिकाणी सर्व इंद्रियांच्या सहित त्या चैतन्यामध्ये जाऊन विश्राम घेतो. हे सगळे विश्रांती घेतात तेव्हा हा देह कोण चालवतो? प्राण चालवतो. आणि त्यामुळे ह्या देह सगळ्या ह्या उत्पत्तीमध्ये जगाच्या लक्षात ठेवण्यासारख्या दोन तीन गोष्टी आहेत आपल्याला आपल्यापुरत्या, की परमेश्वरापासून जीव जन्माला आलेला आहे. ह्या जीवाला कधीही मरण नाही, तो कधीही संपणार नाही. ह्या जीवाला मोक्षाची अपेक्षा आहे. ह्या सगळी उत्पत्ती सृष्टीची जी आहे, ती चेतन असो की जड असो, ती याच पद्धतीने झाली आहे. वृक्षाची कशी झाली, माणसाची कशी झाली, सगळे पंचमहाभूतापासून आहे, त्याच्यामध्ये काही बदल नाही आहे. माणसाच्या ठिकाणी प्रेमाने आपल्याला प्रिय आहे ती करणारी इंद्रिय आहेत, मनापासून पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय आणि आपलं मन, हे पाचही जण आपल्याला काय आवडतं ते करणारे आहेत. पण एकटा प्राण पहिल्या श्वासाबरोबर आणि शेवटच्या श्वासापर्यंत ह्या देहाला अखंड चालवत राहणार आहे. आणि त्यामुळे भारतीयांच्या सगळ्या साधन मार्गाचा पुन्हा प्राण जर कोण असेल तर तो हा प्राणच आहे. कारण याच्याच आधाराने आपण उपासना करतो. त्या सगळ्यातलं मुख्य कोण आहे? भक्ती केली, जप करा. जपानी काय झालं? प्राणाचा आयाम केला. आम्ही योग मार्गाचा अवलंब केला. कुणाला हाताशी धरलं? प्राण आणि अपानाला हाताशी धरलं. आणि त्यामुळे सगळे साधन मार्ग प्राणाशी निगडित आहेत. आणि काय करायला सांगितलं आहे आपल्याला? चित्ताची शुद्धी करणं, म्हणजे पहिल्यांदा प्राणाला प्रबल करणं, त्याला बलवान करायचा. आणि प्राण जितका बलवान होत जाईल तितका तो आपलं हित साधून देणार आहे. आपलं हित साधतो म्हणजे काय करतो? आपल्या चित्ताला हळूहळू शुद्ध करत जातो, आपल्या मनामध्ये विवेक निर्माण करून देतो. हे सगळं जे तत्त्वज्ञान आहे, हे तत्त्वज्ञान वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी सनकादिकांनी नारदांना सांगितलं. हा जो कथानकाचा भाग आहे तो मृकंडू मुनींचा कथाभाग आलेला आहे इथे. आता हा भाग कुणी कुणाला सांगितला? सनत कुमारांनी नारदांना सांगितला. आणि मृकंडू नावाचे एक मुनी होऊन गेले. ते शालग्राम नावाच्या एका तीर्थावरती किंवा एका तीर्थक्षेत्रावरती बसून तपसाधना करत होते. त्यांनी खूप काळापर्यंत तपसाधना केली, 10,000 युगांपर्यंत तपसाधना केली असं त्यांनी म्हटलेलं आहे. कालाची मर्यादा आज आपण पाहणार आहोत. कालमर्यादा पाहताना आपल्या लक्षात येईल की हा काळ किती आहे. एवढ्या दीर्घकालापर्यंत ते लोक कसे तपश्चर्या करत असतील? सत्ययुगामधल्या लोकांचं आयुष्याचं मान, त्रेतायुगामधल्या आयुष्याचं मान, द्वापार युगातल्या आणि कलियुगातल्या ह्यामध्ये पुष्कळ अंतर आहे. एक आणि दुसरं असं की ज्याची पार्श्वभूमी आपली आत्ता तयार आहे, त्या प्राणांचं हित ज्यांनी पाहिलेलं आहे, त्याला ईश्वराच्या तपश्चर्येकरता आपल्या प्राणांचं बल वाढवून, शरीराचं बल वाढवून त्या शरीराला दीर्घकालापर्यंत ठेवण्याचं सामर्थ्य आहे. याला आम्ही कुणाचा दाखला द्यायचा? याला आम्ही आजच्या पॉल ब्रँटनच्या पुस्तकाचा दाखला द्यायचा. त्या पॉल ब्रँटननी असं म्हटलं आहे की मी जेव्हा हिमालयामध्ये याचा शोध घेण्याकरता गेलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हिमालयामध्ये इतके दीर्घकालापासून, म्हणजे ज्याच्या काळाची मोजमाप करता येणार नाही किंवा मोजदात आम्हाला कळणं शक्य नाही, इतक्या दीर्घकालापासून हे जे ऋषीमुनी तपाला बसलेले आहेत त्यांचे जे देह आहेत ते आज दिसायला खडकासारखे दिसत आहेत, खडक झालेले आहेत त्यांच्या देहाचे, पण तिथे स्पंदनं चालू आहेत. म्हणजे वरून दिसायला खडक दिसतात पण आत स्पंदनं चालू आहेत असं आश्चर्य मी हिमालयामध्ये पाहिलं. आणि त्यांनी स्थान दिलं आहे की तपोवनाच्या पुढे मी ते जाऊन पाहिलेलं आहे. त्याच्याकरता आणखीन त्याची कन्फर्मेटरी टेस्ट आपल्याला जर खात्री करून घ्यायची असेल तर श्रीराम शर्माजींचं हिमालय की यात्रा नावाचं त्यांचं स्वतःचं आत्मचरित्र आहे. त्या आत्मचरित्रामध्ये ही स्थिती काय आहे ह्याचं त्यांनी वर्णन केलं आहे. आपल्या उत्सुकतेपुरतं मी अर्ध्या सेकंदात त्याच्याबद्दल सांगते. पुष्कळ त्यांच्या चरित्रामधला त्यांच्या साधनेचा भाग खूप मोठा आहे, पण त्यांना एकदा ज्या दिव्य पुरुषाशी त्यांचं संधान
बांधलं गेलेलं होतं आणि तो दिव्य पुरुष त्यांना जो मार्गदर्शन करत होता तो एके दिवशी त्यांच्या देवघरात येऊन उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं आता हिमालयात जायचं तपोवनला. त्या काळची परिस्थिती आणि त्या काळची म्हणजे 70-80 वर्षापूर्वीची परिस्थिती, कारण ते आता हयात नाहीत. आणि आपल्याला जर माहीत असेल तर गायत्री तपोभूमी मथुरा किंवा जो गायत्रीचा आश्रम आहे हरिद्वारचा, त्याचे तो ज्यांनी निर्माण केला ते हे श्रीरामजी शर्मा. तर ते त्या तपोवन करता निघाले, काही नाही, पायात चप्पल बिप्पल काही भानगड नाही, आणि ते तिथे निघाले. त्या पुढे पोचले म्हणजे गोमुख आधी ओलांडून पुढे गेले आणि त्याच्या तपोवनापर्यंत गेले, पण परिस्थिती कठीण झाली. ते म्हणाले, परिस्थिती इतकी माझी अवघड आहे की आता पुढचं पाऊल टाकता येत नाही. अशी परिस्थिती जेव्हा झाली त्यावेळी त्यांनी पाहिलं की असं चबुतरा असावा तसा, चार खांब आहेत, वरती छत आहे आणि थोडासा चौथरा बांधलेला आहे. तिथे जाऊन बसले, जे पडले ते झोपले, सकाळी उठले ते ताजेतवाने झाले. आणि पुन्हा जो पुरुष त्यांच्या घरात येऊन त्यांनी मार्गदर्शन अनेक वेळा केलं होतं तो तिथे आला, चल म्हणाले माझ्याबरोबर. ते निघाले आणि ते म्हणाले, त्यांनी त्या तपोवनापासून मला जे पुढे न्यायला सुरुवात केली ते आश्चर्य वाटलं. म्हणाले की आम्ही दरीवरून चालत होतो, चालायला काहीच नाही, खाली रस्ता आहे का पूल आहे काहीच नाही, पण आम्ही त्या दऱ्यांमधून, म्हणजे आपण मध्ये म्हणणार नाही, दरीच्या वरून, इथे जमीन संपली आणि इथे दरी सुरू झाली की त्या दरीच्या वरून म्हणाले आम्ही चालत होतो. त्यांनी मला ते पुढे आणि मी मागे असं त्यांनी मला धरून नेलं. आणि नेल्यानंतर तिथे असलेले जे ऋषीमुनी आहेत त्यांचं मला दर्शन घडवलं. आणि त्या ऋषीमुनींचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुला आमचा आशीर्वाद आहे आणि तुला हे कार्य करायचं आहे. आपण जर तिथे त्या गायत्री आश्रमात जाऊन, त्यांनी एकट्यानी स्वतः लिहिलेलं जर वाङ्मय बघितलं तर लक्ष, वयाच्या 18व्या वर्षापासून त्या माणसाच्या साधनेला सुरुवात झाली. 40 गायत्रीची 24 लक्षाची पुरश्चरणं केलेली आहेत आणि रोज 50 तरी पानं रोज लिहून झालेली आहेत त्यांच्या आयुष्यात. दीर्घ आयुष्य मिळालेलं आहे त्यांना, पण रोज लिखाण, जेवता खाता पिता उठता बसता अखंड वाचन, त्या वाचनाचं इतकं स्मरण आणि त्याच्यातून निर्माण झालेली सगळी पुराणंसुद्धा भाषांतरित त्यांनी केलेली आज उपलब्ध आहेत श्रीराम शर्मांची. त्यांच्यासारखी पुन्हा दुसऱ्यांची उपलब्ध नाही आहेत. पूर्ण पुराणांची भाषांतरं केली आहेत, खूप मोठं काम केलं आहे. असो, पण सांगण्याचा हेतू असा की इथे आपल्याला जे सांगायचं आहे की 10,000 वर्षांपर्यंत उपासना केली, तपश्चर्या केली, म्हणजे हे भाकड आहे सोडून द्यायचं, 50 वर्ष केली असेल असं नाही आहे. ते त्याचं मोजमाप आहे आणि त्यांनी ते तसं केलेलं आहे. तो त्या त्या काळामध्ये आणि आजही करत असलेली मंडळी आहेत की जी असं म्हणतात. असो, आपला विषय लांबत जाईल. तर त्यांनी असं म्हटलं की असे मोठे भगवत भक्त होते, क्षमाशील होते, सत्यप्रतिज्ञ होते, जितेंद्रिय होते, असे हे मृकंडू ऋषी आपल्या इंद्रियांचं नियमन करून मोठं तपाचरण करत होते. त्यांनी भगवान नारायणांच्यावरती आपलं लक्ष केंद्रित केलेलं होतं आणि आपली तपश्चर्या चालू ठेवली होती. श्री

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी.

श्रोते हो, आता ऐकूया दत्त भक्ती गीत. संगीत आहे पंडित अतुल केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर आणि सहकारी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज 10:30। याचं पुनःप्रसारण 5:00।

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ आपण दासबोधातला दशक चौथा आणि समास चौथा पाहणार आहोत. पाद सेवन भक्ती मागचा नामस्मरणाचा पाहिला, त्याच्यामध्ये आपण पाहिलं की कोणत्याही वेळी नामस्मरण करावं त्याने सगळे महादोष नाहीसे होतात. चहू वर्णाला अधिकार आहे, कुठलाही वर्ण त्याला नामस्मरण करायचं नाही असं नाही, कोणीही नामस्मरण करू शकतं असं नामस्मरणाचं अंतरंग साधनेचं महत्व सांगितलं. त्यानंतर हा जो समास आहे हा अतिशय महत्वाचा आहे. पाद सेवन भक्ती, पाद सेवन तेची जाणावे, काया वाचा मनोभावे, सद्गुरुचे पाय सेवावे सद्गती कारणे. काया वाचा मनाने सद्गुरूंच्या पायाची सेवा करावी, चरण सेवा करावी. कशासाठी करायचे? सद्गती कारणे. जीवाला जर सत्गती हवी असेल, जीवाला जर सत्रूप व्हायचं असेल, तर सद्गुरूंचे पाय सेवल्याशिवाय नाही. सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय, सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय, त्यांचा अनुग्रह मिळाल्याशिवाय आणि नंतर त्यांची सेवा करत राहिल्याशिवाय सद्गती होत नाही. त्यामुळे सद्गुरूंचं महात्म्य काय आहे, सद्गुरू कसे असतात, काय सांगतात, हे सगळं याच्यामध्ये आहे. म्हणून या नाव पाद सेवन सद्गुरु पदी अनन्यपण. सद्गुरूंच्या ठिकाणी अनन्य असलं पाहिजे. एकदा सद्गुरू आपल्याला भेटले, ते समर्थ सद्गुरू आहेत असं लक्षात आलं, असं आल्यानंतर तेच एक अन्य ते सांगतील, ते जे उपासना देतील, ते बाकी सगळं जीवन सुद्धा नेमकं त्यांना जसं अभिप्रेत आहे, त्यांनी जसं सांगितलेलं आहे, जे ग्रंथ त्यांनी आधाराला सांगितले त्याप्रमाणे आपलं जीवन गेलं पाहिजे. म्हणून सद्गुरुपदी अनन्यपण. त्यांनी काय होतं, निरसावया जन्म मरण यातायाती. जन्म मरणाची यातायात जर नको असेल, पुनरपी जननम पुनरपी मरणम ह्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल, तर देहाचा संघ सोडावा लागतो. आणि तो कसा सोडायचा हे सांगण्याचं काम सद्गुरु करतात. सद्गुरु कृपे विण काही भवतरुण उपाय नाही. भवसागरातून जर पलीकडे जायचं असेल तर सद्गुरूंच्या कृपेशिवाय जाता येत नाही. या कारणी लवलाही सद्गुरु पाय सेवावे, म्हणून सद्गुरूंचं चरण सेवावे ताबडतोब असं सांगितलंय. सद्गुरु काय करतात, सद्वस्तू दाखवी सद्गुरु. जी वस्तू परमात्म वस्तू आहे, इतर कोणीही दाखवू शकत नाही, ती वस्तू दाखवण्याचं काम सद्गुरु करतात. त्याचं स्वरूप सांगतात आणि त्याच्याशी एकरूपता साधण्याचं काम हे सद्गुरूंच्या कृपेनच होत असत. पण सद्वस्तू दाखवी सद्गुरु, सकळ सारा सार विचारो. सार आणि असार काय आहे हा विचार देखील सद्गुरु सांगतात. आणि परब्रह्माचा निर्धारो अंतरी बाणे, परब्रह्माविषयीचा निश्चय अंतरात बाणण्याचं काम सद्गुरूंच्या मुळे होतं. कारण ते अनुभवाचे शब्द असतात, सामर्थ्यासहित आलेले शब्द असतात, त्यांच्याकडे प्रबोध शक्ती असल्यामुळे त्यांच्या मुखातून आलेले शब्द शिष्याच्या अंतःकरणात पक्के बसून राहतात. जे वस्तू दृष्टीस दिसेना, जी परमात्म वस्तू दृष्टीला दिसत नाही, जी इंद्रियाला गोचर नाहीये, इंद्रियामध्ये सापडणारी नाहीये आणि मनास तेही भासेना. मनाने उपनिषदे सांगतात ही मनाने सापडण्यासारखी नाहीये, बुद्धीत गवसण्यासारखी नाही, तर्काने जाणण्यासारखी नाही, अशी जी वस्तू आहे ती संगत्यागे वीण येना अनुभवासी. संगत्याग झाल्याखेरीज याचा अनुभव येत नाही. ह्याच्यानंतरची जी ओवी अतिशय अवघड आहे, पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. अनुभव घेता संगत्याग नसे, संगत्यागे अनुभव न दिसे, हे अनुभवीयासीच भासे येरा गथा गोवी. काय व्हायला पाहिजे हे आपण समजून घेऊया. जोपर्यंत साधना करता करता मला काहीतरी अनुभव आला असं साधक सांगत असतो, तोपर्यंत संगत्याग झालेला नाही. त्याचं कारण अनुभव नावाचा एक काही वेगळा प्रकार आहे आणि मी त्यापासून वेगळा आहे आणि मी त्याचा अनुभव घेतो असं आहे. असं जोपर्यंत द्वैतात आहे तोपर्यंत संगत्याग झालेला नाही, देहाचा संघ सुटलेला नाही, संसाराचा संघ सुटलेला नाही. त्यामुळे अनुभव घेता संगत्याग नसे आणि संगत्यागे अनुभव न दिसे. आणि संगत्याग जर झाला, विश्व मावळलं, देहभान गेलं अशी जर स्थिती आलेली असेल,
आणि संघ त्याग झाला असेल तर मी अनुभव घेतो असं द्वैतामध्ये तो बोलू शकत नाही. तो अशा एका स्थितीत असतो की तो स्वयमेव अनुभव रूप होऊन गेलेला असतो आणि त्याचा अनुभव इतर घेत असतात. आणि मग जेव्हा तो त्या अनुभवातून खाली येतो तेव्हा मग तो म्हणतो की मला असं असं काही झासलं, तरी देखील ते शब्दात सांगता येत नाही. जसं एखादी व्यक्ती मी झोपलो असं सांगू शकत नाही, मी झोपणार एवढं म्हणेल, झोप आली एवढं म्हणेल, पण झोपला म्हणजे तो सांगायला शिल्लक राहत नाही. उठल्यानंतर म्हणतो मला झोप लागलेली होती, हे तो नंतर सांगतो. तसंच जेव्हा या स्थितीमध्ये तो जातो तेव्हा तो अनुभव घेतला असं सांगता येत नाही. म्हणून हे म्हणतात समर्थ, हे अनुभवयासीच भासे. ज्यांनी कुणी हा अनुभव घेतला असेल तोच याच्या संबंधीची कल्पना करू शकतो किंवा सांगितल्यानंतर त्याचं आकलन करू शकतो. जोपर्यंत त्याला अनुभव नसेल तोपर्यंत हे सांगितलं शब्दानी किती जरी तरी त्याला ते लक्षात येणार नाही. म्हणून संग त्याग, निवेदन, विदेह स्थिती, अलिप्तपण, सहज स्थिती, उन्मनी आणि विज्ञान, हे सातही शब्द जे आहे हे एकाच अर्थाचे शब्द आहे की ज्या ठिकाणी देहभान संपलेला आहे आणि तो जीव शिवरूप होऊन एकत्वाला पावलेला आहे. याही वेगळी अनेक नामाभिधानी दिलेली आहे, परंतु ही सगळी पाद सेवने उमजो लागे. सद्गुरूंची सेवा केल्यानेच ते उमजायला लागत. समजलं जरी तरी उमजण्यासाठी सद्गुरूंची कृपा असावी लागते. वेद, वेद गर्भ, वेदांत या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर ती सकळ कळती संत संगे. कण्यातल्या अनुभवाच्या गोष्टी ज्या आहेत त्या संतांच्या संगतीतच कळतात आणि म्हणून सद्गुरूंची संगती आवश्यक आहे. प्रगट वसवणी नसे. कशी काय वस्तू ही अशी जर बघितले तर ती वस्तुता प्रगट आहे. एरवी मी काहीतरी कैसा मुखा प्रती भानुका जायचा असं म्हटलं. सूर्य जसा प्रगट आहे तसाच मी प्रगट आहे, परंतु ती पाहण्याची दृष्टी पाहिजे. म्हणून प्रगट वसवणी ज्याची ती पात्रता नाही त्याला नसे, प्रगट असून त्याला नाही आहे. आणि गौप्य असवणी भासे. बरं गूढ आहे असं म्हटलं, गुप्त आहे असं म्हटलं तरी देखील तो भासतो. त्याचं कारण जे काही विश्व चाललेलं आहे, जे काही देहाच्या हालचाली चालल्या आहेत त्या सगळ्या त्याच्याच अधिष्ठानावर आहे. इलेक्ट्रिसिटी दिसत नाही, परंतु त्याच्या अधिष्ठानावर जशी त्याच्यावर चालणारी सगळी यंत्र काम करत राहतात तसा हा दिसत नाही, परंतु सगळी त्याची कार्य चालतात त्यावरून लक्षात येतं. परंतु भास आभासाहून अनारसे गुरुगम्य मार्ग, तिथं जाण्याचा जो मार्ग आहे त्या भास आणि आभासाच्या पलीकडे नेणारा मार्ग आहे तो आपल्याला गुरु सांगतात. हा मार्ग कसा आहे? मार्ग होय परी अंतरिक्ष. हा जो मार्ग आहे आपण जसा एक समजतो माडीनं जाण्याचा मार्ग असा मार्ग नाही आहे. हा अंतर्मुखतेचा मार्ग आहे, अंतरिक्ष आकाश मार्ग आहे. जेथे सर्वही पूर्व पक्ष पाहू जाता अलक्ष लक्ष वेना, असा एक मार्ग आहे की त्या ठिकाणी सगळे पूर्व पक्ष आहे ते बाजूला राहतात आणि ते अलक्ष जे आहे ते आपल्याला लक्षित करायचं असेल तर मात्र या अंतरिक्ष मार्गाने जायला पाहिजे. कारण लक्षे जयाशी लक्ष्यावे, ध्याने जयासी ध्यावे, ते गेतेची आपण व्हावे. ध्यानाने ज्याचं ध्यान करायचं आहे ते जे ध्येय आहे ते, किंवा ज्याला लक्षित करायचं आहे ते जे आहे ते स्वयं आपणच होऊन राहायचं आहे. त्याला असं डोळ्याने पाहता येणार नाहीये, मी काहीतरी पाहतो असं ते नाहीये, ते मीच स्वतः होऊन राहायचं आहे. आणि त्यासाठी त्रिविधा प्रचिती असं म्हटलेलं आहे. त्याच्यासाठी त्रिविधा प्रचिती आली पाहिजे. एक म्हणजे शास्त्र प्रचिती, दुसरी गुरु प्रचिती आणि तिसरी आत्मप्रचिती. पहिल्यांदा शास्त्र समजून घ्यायचं आहे, सद्गुरु तेच सांगतात, आणि मग आपण स्वतः साधनेने आत्मप्रचिती घ्यायची. ह्या तिन्ही प्रचिती जेव्हा एकत्रित होतात तेव्हा लक्षात येतं मीच तर तो आहे. पण तिथपर्यंत जायला पाहिजे. असो समर्थ म्हणतात ही अनुभवाची द्वारे. कितीही जरी ग्रंथामध्ये वर्णन करून सांगितलं तरी शब्दामध्ये येणारा हा विषय नसतो. यासाठी सद्गुरूंच्याकडे जाऊन त्यांच्याकडूनच हे समजून घ्यायला पाहिजे, त्यांच्या समोर बसून साधना करून तो अनुभव घ्यायला पाहिजे. समर्थ म्हणतात ही अनुभवाची द्वारे कळती सारा सार विचारे. सारा सार विचार केल्याने हे कळेल आणि सत्संग करून सत्योत्तरे प्रत्यासी येतील. संतांच्या संगतीत राहिल्याने हे आपल्याला अनुभवाला येईल. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा.
मागुदकस्य स्विद्धनम्।

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे बिल्वा द्रविड यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSS आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मिलिंददादा आपल्या स्टुडिओत आले. नमस्कार मिलिंददादा.
4: नमस्कार
3: मिलिंददादा. आपल्याकडे गुरु शिष्य परंपरा खूप मोठी आहे. गुरु शिष्यांची जोडी असं म्हटलं की लगेच डोळ्यासमोर येतात रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर आणि तसंच मत्स्येंद्रनाथ आणि गोरक्षनाथ. त्यांच्या अनेक कथा प्रचलित आहेत.
4: हो,
3: तर आम्हाला एखादी कथा सांगाल का?
4: तुम्ही म्हणालात तसं की अनेक कथा प्रचलित आहेत आणि प्रत्येक कथेतून आपल्याला काहीतरी उपदेश मिळतो, तर नक्की आपण याची काही सिरीज असल्यासारख्या कथा मी तुम्हाला सांगतो.
3: हो, हो, हो.
4: पहिली कथा आहे की गोरक्षनाथांना जेव्हा मत्स्येंद्रनाथ भेटतात तेव्हा ते त्यांना दीक्षा देतात आणि सांगतात की अमुक एका पर्वतावरती जाऊन 12 वर्ष मी दिलेली साधना तू कर. त्यांचा आदेश मान्य करून गोरक्षनाथ त्या पर्वतावरती जाऊन बसतात आणि 12 वर्ष अतिशय भयंकर अशी तपश्चर्या ते करतात. फक्त एक दिवस राहिला असतो 12 वर्ष संपायला, पण गुरु भेटीच्या ओढीनी ती तपश्चर्या सोडतात आणि गुरुच्या शोधामध्ये निघतात आणि शोधत शोधत येऊन मत्स्येंद्रनाथांची आणि त्यांची भेट होते. एकमेकांना बघितल्यानंतर ते अतिशय भावुक होतात. गोरक्षनाथ मत्स्येंद्रनाथांच्या पाया पडतात. मत्स्येंद्रनाथ गोरक्षनाथांना आपल्या कुशीत घेतात आणि अगदी मुलासारखं प्रेम करतात आणि विचारतात कशी झाली तुझी तपश्चर्या. तर गोरक्षनाथ सांगतात सगळा वृत्तांत तपश्चर्येचा. तर मत्स्येंद्रनाथ हसतात आणि म्हणतात की बाळा, एक दिवस तू कमी केलीस 12 वर्षामध्ये तपश्चर्या, बरोबर ना? तर ते म्हणतात हो, मला तुमच्या भेटीची एवढी आतुरता झालेली होती तर ती तपश्चर्या मी सोडून आलो. तर मत्स्येंद्रनाथ म्हणतात की आता पुन्हा उठ, पर्वतावरती जा आणि पुन्हा 12 वर्ष तपश्चर्या कर आणि मग मला भेटायला ये.
3: बापरे.
4: दुसरा एखादा जर शिष्य असता तर तो रागावला असता किंवा नाराज झाला असता की 12 वर्ष ऊन पाऊस रात्र थंडी काही न बघता उघड्यावरती तपश्चर्या केली आणि केवळ 24 तास कमी झाली म्हणून आपला गुरु आपल्याला पुन्हा 12 वर्ष तपश्चर्या करण्यासाठी त्याच्यापासून दूर पाठवतोय. तर ते नमस्कार करतात मत्स्येंद्रनाथांना आणि आदेश मागतात आणि चालत निघतात. पुन्हा त्या पर्वतावर जातात, पुन्हा 12 वर्ष तपश्चर्या करतात आणि ती संपल्यानंतर मग पुन्हा मत्स्येंद्रनाथांच्या कडे येतात.
3: बापरे.
4: तर याच्यातून शिकण्यासारखी गोष्ट काय आहे की गुरुवरती प्रगाढ विश्वास, त्याच्यावरती असीम श्रद्धा आणि त्याचं जे म्हणणं आहे ते शिरसावंद्य, त्याच्यावर ते एकही प्रश्न विचारत नाहीत. असं का? काही नाही, तुम्ही सांगताय ते मान्य आणि मी गेलो. ही त्यांची वृत्ती असल्यामुळे ते गोरक्षनाथ झाले.
3: किती छान.
4: आता गोरक्षनाथ म्हणजे साक्षात श्री सिद्ध शिव गोरक्षनाथ यांचा हा अवतार. शिवानी स्वतःला गोरक्षनाथ म्हणून प्रकट केला हा आपण मागच्या एपिसोड मध्ये ऐकलेला. म्हणजे साक्षात शिवाला मत्स्येंद्रनाथांनी आदेश दिला आणि स्वतः शिव असून सुद्धा त्यांनी तो आदेश पाळला, कारण गुरुचा आदेश हा सगळ्यात उच्च आदेश, त्याच्या पुढे काहीही गोष्ट मोलाची नाही. ही ज्यांना कळली गोष्ट तेच अशा प्रकारे महान झालेले दिसतात.
3: सत्य आहे.
4: तीच गोष्ट विवेकानंदांची आहे, तीच नाथ परंपरेतले ज्ञानदेव आणि निवृत्तीनाथ यांची आहे. तर याच्यातून आपल्याला समजायला पाहिजे की संपूर्ण समर्पण ज्याला आपण म्हणतो ते गोरक्षनाथांच्या ठिकाणी दिसतं. बर, हे गुरु शिष्याचं नातं अशा ट्रॅक वरती चालू असताना दुसरा धागा त्याच्यामध्ये असा आहे की जिथे जिथे गुरु कडून काही चूक झाली असेल तिथे ती त्याला जाणीव न करून देता ती चूक सुधारणं आणि ती चूक सुधारलेली जेव्हा गुरुला कळतं तेव्हा गुरुनी त्याला आधी रागावणं, मग मग हे मायेपोटी किंवा जडत्वामधलं रागावणं आणि मग तसं का झालं याचं संपूर्ण विश्लेषण गुरु शिष्याला देतात आणि तो संवाद सुद्धा अत्यंत आध्यात्मिक आणि ज्ञानपूर्ण आहे. तर असे बरेच गुरु शिष्यांचे संवाद जे आहेत म्हणजे मत्स्येंद्रनाथ गोरक्षनाथ हे पण आपल्याला बघायला मिळतात. भयंकर अनोखं नातं आहे. तुम्हाला विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या जोडीमध्ये पण हा असा विरोधाभास आणि समर्पण अनेक कथांमधून दिसतं. तर रामकृष्ण परमहंस त्यांच्या अंतिम समय अतीव त्रासामध्ये होते आणि त्यांच्या शेजारी विवेकानंद बसलेले होते. विवेकानंदांना रामकृष्णांचा त्रास बघून अतिशय त्रास व्हायला लागला स्वतःला, त्यांची ती पीडा बघून, आणि मनात विचार आला की अरे हे स्वतः एवढे आत्मज्ञानी आहेत आणि आध्यात्मिक गुरु असताना त्यांना एवढा त्रास कसा काय होतोय. तर हा विचार विवेकानंदांच्या मनात उमटला असेल नसेल तेवढ्याच वेळामध्ये रामकृष्णांच्या मनातही तो पोहोचला. त्यांनी लगेच उत्तर दिलं की जो राम जो कृष्ण तोच मी रामकृष्ण आहे हे लक्षात ठेव. तर असं ते अनोखं नातं आहे गुरु शिष्यांचं. आणि या गुरु शिष्यांच्या यादीमध्ये सगळ्यात जे अत्यंत इंटेन्स नातं आपण बघतो ते गोरक्षनाथ आणि मत्स्येंद्रनाथ यांचं आहे. म्हणून त्यांच्या जेवढ्या कथा आपण ऐकतो किंवा वाचतो त्याच्यामध्ये अतिशय उत्तम ज्ञान आणि उपदेश आपल्याला सहजपणाने बघायला मिळतो.
3: खरंच आहे दादा, पण जे गोरक्षनाथांचं ज्ञान तुमच्याकडून आम्हाला मिळतं म्हणजे आमचं खरंच भाग्य खूप मोठं आहे असंच म्हणायला पाहिजे. तर त्यांचे जे अतिशय सुंदर वन लायनर आहेत तर ते आम्हाला सांगा ना, ऐकायला खूप आवडेल.
4: नक्की. नाथांचं हे जे ज्ञान आहे ते जनरली हिंदीमध्ये येतं.
3: हा,
4: या वन लायनर्स येतात. त्यातली एक वन लायनर जे या गुरु शिष्यांशी संबंधित आहे साधकांशी ते मी सांगतो. लोगों को उत्थान नहीं उपाय चाहिए. सच्चा गुरु कभी उपाय नहीं देते, क्योंकि एक उपाय से एक गांठ खुलती है. फिर जो अनंत गांठें बांधी है उसके लिए क्या अनंत उपाय करते रहोगे? उपाय, सिद्धि, चमत्कार सब बंधन है. जो साधक के उत्थान के मार्ग में रोड़े डालता है, उसे बंधन में बांधता है, उसके लिए सिर्फ एक ही उपाय है और वो है स्व उत्थान, आत्मज्ञान का. इसलिए सच्चा गुरु साधक को उत्थान की ओर लेकर जाते हैं साधना के माध्यम से.
3: वाह वाह.
4: तर इतका सुंदर उपदेश आणि ज्ञान आपल्याला नाथांच्या या वन लायनर मधून मिळालेला आहे. या वन लायनरच्या मधून जे नाथांनी ज्ञान दिलेलं आहे ते किती प्रिसाइज आहे आपल्याला लक्षात येतं. की आज समाजामध्ये आपण बघितलं तर माणसांना त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही त्रास होत आहे, ज्या काही पीडा होत आहे, ज्या काही समस्या उद्भवलेल्या आहेत त्याच्यातून मोकळी हवी आहे, त्याच्यातून सुटका हवी आहे. आणि त्यासाठी मग कोणी उपाय देत असेल, कोणी उपाय करायला सांगत असेल तर त्याच्याकडे माणूस साहजिकच धाव घेतो. पण ते करत असताना आपण आपल्या रचलेल्या पायालाच धक्का लावतो आहोत याची जाणीव आपल्याला होत नाही. कारण की कुठलीही समस्या आहे त्याच्या मागे आपलं कर्मफळ आहे. प्रारब्ध कर्म, संचित कर्म हे आपल्याला माहिती आहे. तर आपल्या कुठल्या जन्मातल्या कर्मांच्या फळांचा आपल्याला आता उपभोग किंवा भोग घ्यावा लागतो आहे, ती पीडा सहन करावी लागते याची आपल्याला जाणीव नसते. तर सामान्यपणे आपण म्हणतो की अरे हा त्रास आहे, हा आपल्याला कोणीतरी घालवून देईल, अशाकडे जाऊन आपण तो उपाय घ्यावा. नाथांनी आपल्याला जी साधना दिलेली आहे त्याला अंतिम शक्तीची साधना असं नाव दिलेलं आहे. तर ते काय म्हणतात, तुम्ही तुमची दिलेली साधना करा. त्या साधनेतनं तुमच्या आतमध्ये परमज्ञान जागृत होईल आणि साधनेच्या माध्यमातनं तुमचं कर्मफळ जे आहे आधीचं ते नष्ट व्हायला सुरुवात होईल आणि मग तुमच्या आयुष्यामध्ये शांतता, स्थिरता आणि आनंद निर्माण होईल. आणि भौतिक प्रगती, उन्नती तर होईलच, ते त्याचं एक छोटं आउटपुट आपल्याला म्हणता येईल.
3: बरोबर.
4: पण त्यासाठी सातत्याने साधना करणं, समर्पित असणं आणि त्या दिशेने प्रत्येक क्षणी जागृत होऊन पाऊल टाकणं हे गरजेचं आहे. आणि असं सांगितलं तर माणसाला त्यासाठी एक दिशा पण मिळेल. पण दिशा मिळाली नाही तर माणूस भरकटत राहतो. आयुष्यभर उपाय करून सुद्धा माणूस सुखी होतोच असं नाही. किंबहुना अशी कुठली माणसं मी माझ्या बघण्यात नाही की उपाय केले आणि ते सर्वस्वी सुखी झालेले. कारण मग कर्माचा सिद्धांत आहे तो आपल्याला अमान्य करावा लागेल.
3: उपाय केला आणि जर का त्यातनं बाहेर आलो आपण तर.
4: बरोबर आहे. उपाय दिला, तो केला आणि त्याच्यातनं आपण बाहेर आलो तर कर्माचा सिद्धांत इथे लागू होत नाही असंच म्हणायला लागेल. तर आपल्या ऋषी मुनींनी संतांनी जागोजागी सांगितलेलं आहे की जे जे होईल ते पहावे, है ना, आणि जे काय असेल ते ऍक्सेप्ट करा आणि शांतपणाने त्या प्रसंगातून बाहेर जाऊन पुढे सरका,
3: भोगून संपवा.
4: ते भोगताना दुःखी होऊ नका, कष्टी होऊ नका, ही तुमची इच्छा आहे हे डोक्यात ठेवा. परमेश्वराच्या पायाशी प्रार्थना करा की तुमची इच्छा आहे पण तुमच्या कृपेनी मी हे पार करणार आहे, या विश्वासाने श्रद्धेने तुम्ही पुढे जा. म्हणून उपायांच्या नादी लागू नका असं मी सांगत नाही, तुम्ही सगळ्या संतांचं चरित्र काढलं, त्यांचं ज्ञान जर वाचलं तर त्याच्यामध्ये हे त्यांनी दिलेलंच आहे आणि त्यांच्या जीवन चरित्रावरही दिसतं. जे ज्ञानेश्वर महाराज पाठीवरती मांडे भाजू शकतात, जे भिंत चालवू शकतात, जे रेड्याच्या मुखातून वेद वदवू शकतात आणि जी अख्खी गीता ज्ञानेश्वरीच्या रूपाने जगासमोर मांडू शकतात, एवढे आत्मज्ञानी ज्ञानेश्वर त्यांच्या आयुष्यामध्ये तुम्ही बघितलं तर सतत पीडा, सतत त्रास आणि अवहेलना त्यांना झेलावी लागली आणि खूप कमी काळापर्यंत जेव्हा त्यांना लोक त्यांचं दिव्यत्व समजू लागले त्या वर्ष दोन वर्षाच्या काळात हे सगळं त्यांनी केलं आणि ते या जगातनं निघून गेले. तर ते उपाय करू शकले नसते का? करू शकले असते. ज्या कृष्णाच्या रामाच्या आयुष्यामध्ये आयुष्यभर आपल्याला वेदना आणि त्रास दिसतो मृत्यूपर्यंत,
3: देव असून
4: अवतार असून, त्यांनी हेच दाखवण्यासाठी की मी अवतार असलो तरी मी या शरीरात देहात आलेलो आहे, त्यामुळे या प्रकृतीचा नियम मला मान्य करूनच पुढे जायला पाहिजे. म्हणून उपाय नका करू, साधना करा. म्हणून ती जी वन लायनर आलेली आहे की ही निगेटिव्ह नाहीये वन लायनर की लोकांना उपाय पाहिजे, उत्थान नाही. ज्या पद्धतीने समाजामध्ये वैचारिक आंदोलन होतं त्याच्याबद्दल त्यांनी कॉमेंट केलेली आहे, त्याच्यातून हे शिकायचंय आपल्याला उत्थान पाहिजे, उपाय नको. उत्थानासाठी साधना करायची आहे, साधनेच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी सुरळीत घडते.
3: म्हणजे उपाय हे फार वळवरच आणि तात्पुरतं आहे असं त्यांना सांगायचंय, हो ना?
4: हो, आणि भयंकर आहे, भीतीदायक आहे.
3: आणि मला वाटतं आद्य शंकराचार्यांचं असं एक विधान आहे की जो स्वतःचे भोग भोगून संपवतो तो मला गुरु समान आहे.
4: बरोबर,
3: खूप छान आहे. आणि इतका महत्वाचा हा संदेश आहे, तो ऐकला आणि तो आपण समजून घेतला नीट तर खरंच आपण योग्य मार्गावर जाऊ असं मला वाटतं. आजचा एपिसोड आम्ही इथेच संपवतोय. पुन्हा भेटूया एक नवीन कथा आणि नवीन वन लायनर घेऊन. धन्यवाद. श्रोते हो, तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाइट www.vssmission.in.

0: नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजलि योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादि अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत।
0: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305।
2: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा।
3: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
3: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। प्रस्तुती भक्तीसुधा।
2: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभा ताई परांजपे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

0: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार।
1: श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांची पदरचना। संगीत आणि स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी।

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। मंगळवेढ्यामध्ये एक ब्राह्मण कुटुंब राहत होतं। वृत्तीने सात्विक असलेल्या ह्या कुटुंबातली सर्व मंडळी स्वामी भक्त होती। विशेषतः नवरा बायको दोघेही स्वामींच्या दर्शनाला रोज सकाळी जात असत। दोघेही स्वामींची मोठ्या प्रेमाने आणि अतीव श्रद्धेने आरती करायचे। स्वामींच्या चरणांना घट्ट मिठी मारून आपला सद्भाव प्रकट करायचे। स्वामींचं या ब्राह्मण कुटुंबावर विशेष प्रेम होतं, कारण कधी कधी ते त्यांच्या घरी अचानक प्रकट व्हायचे। स्वामी घरी आले की दोघांना स्वर्गानंद व्हायचा, स्वामींची सेवा करण्यात त्यांना अत्यानंद व्हायचा। एकदा स्वामी भर माध्यांनी त्या दाम्पत्याच्या घरी प्रकट झाले आणि दत्त म्हणून उभे राहिले। ब्राह्मणाची पत्नी घरी एकटीच होती। स्वामी घरी आल्यावर तिची गडबड उडाली, तरी सुद्धा तिने स्वामींना बसायला उत्तम आसन दिलं, लोड ठेवला। स्वामी लोडाला टेकून बसले। त्या ब्राह्मण स्त्रीने स्वामींची पूजा केली, स्वामी प्रसन्न झाले। मग त्या स्त्रीने विचारलं, स्वामी मी तुमची काय सेवा करू? स्वामी म्हणाले, मला काहीही नको, मला तहान लागली आहे, मी तुझ्याकडे थंडगार पाणी प्यायला आलो आहे। ब्राह्मण स्त्री चपापली। घटात जे पाणी होतं ते मचूळ होतं आणि त्यांनी जी विहीर खणून घेतली होती तिला पाणीच लागलं नव्हतं। काय करावं तिला कळेना, ती घुटमळायला लागली। स्वामी म्हणाले, अगे मला तहान लागली आहे, घरात पाणी नाही का? त्या ब्राह्मण स्त्रीच्या डोळ्यात पाणी आलं। ती म्हणू लागली, स्वामी पाणी मचूळ आहे आणि जी विहीर खणली तिला पाणीच लागलं नाही। स्वामींनी तिला खूण केली। ते दोघे विहिरीपाशी गेले। स्वामींनी विहिरीत डोकावलं, मात्र विहीर पाण्याने गच्च भरली। त्या स्त्रीला अतिशय आनंद झाला। ही बातमी गावभर झाली की स्वामींनी विहिरीत डोकावलं मात्र आणि विहीर पाण्याने भरून गेली। त्या स्त्रीने विहिरीतलं पाणी काढलं, ते इतकं मधुर आणि सुगंधी होतं की तिचं तिलास आश्चर्य वाटलं। स्वामी पोटभर पाणी प्यायले आणि त्यांनी ब्राह्मण स्त्रीची तहान कायमसाठी मिटवली। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींच्या नामात आपण अखंड राहिलो तर आपल्या भरकटलेल्या आयुष्याला निश्चित दिशा मिळते। स्वामी तुम्हाला शाश्वत सुखाचा किनारा निश्चितपणे मिळवून देतात। एक लक्षात घ्या की ज्यांची वृत्ती स्वामी चरणांशी एकरूप होऊन जाते त्यांचं दुःख स्वामींना आपोआप कळतं। आपण स्वामींना काही सुद्धा सांगावं लागत नाही, ते आपणहून आपलं दुःख हलकं करतात। शाश्वत सुखाचा वारा स्वामी आपल्याला सहजपणे मिळवून देतात। आपण खरं तर स्वामींकडे काहीही मागायचं नसतं, त्याची गरज नाही, एवढं तुम्ही ध्यानात ठेवा। तुमच्या आता लक्षात आलं असेल की स्वामींच्या सहवासात आपण अखंड राहिलं की मनातली भीती संपुष्टात येते, स्वामी आपल्या सोबत आहेत याची खात्री पटते आणि जीव आनंदाने सुखावतो।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: ऐकूयात शांताराम पाबळकर यांची रचना, गीत आणि संगीत आर एन पराडकर.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 11 जून. सुखदुःख मनावर अवलंबून आहे. जिथे रोग असेल तिथेच औषध लावलं तर उपयोग होईल. दुःखाचं मूळ कुठे आहे हे प्रथम पाहावं. प्रपंचात काही न्यूनता पडली की दुःख होतं. श्रीमंताच्या आणि गरिबाच्या सुखदुःखात तसा फरक तो कोणता? एखाद्याजवळ पैसा पुष्कळ आहे परंतु मूलबाळ नाही म्हणून तो दुःखी असतो, तर दुसऱ्याला संतती आहे पण पैसा नाही म्हणून तो कष्टी होतो. तिसऱ्याला संतती संपत्ती वगैरे सर्व आहे परंतु पोटदुखीच्या विकाराने तो बेजार आहे. एकंदरीत सुखदुःख कोणालाही सुटले नाहीत. जितक्या गोष्टी कमी पडल्या तितक्या प्रयासाने सुद्धा आणल्या तरी पण न्यूनता काही सरत नाही. दुःखावर आपण वरवर उपाय करतो परंतु आपल्या दुःखाच्या मुळाशी आपलं मनच आहे हे नाही आपल्या ध्यानात येत. खरोखर सुखदुःख हे वस्तूत नसून आपल्या मनस्थितीवरच अवलंबून आहे. वस्तू चोरीला गेली त्यावेळी झोपेत आनंदात होता, पण जाग झाल्यावर वस्तू गेल्याचं समजल्यावर दुःखी झाला. म्हणजे दुःखी होतं ते मन. तेव्हा औषध द्यायचं ते मनाला द्या. संतांनी मनाला शिकवण दिली. आजवर आम्ही विषयसुख सख्या मुलाप्रमाणे भोगलं आणि परमार्थ सावत्र मुलासारखा केला. सावत्र आईप्रमाणे आम्ही मनाला शिकवलं. ज्याचा सहवास झाला त्याप्रमाणे मनावर परिणाम होऊ लागले. विषयाचा सहवास गर्भापासून आपण ठेवतो म्हणून विषयापासून मिळणारा आनंद खरा असं मानू लागलो. ज्याचं बीज लावावं त्याची फळं खावी. आपण विषयाचं बी पेरतो आणि विषयाची फळं दुःखदायक आहेत म्हणून मग शोक करतो. याला काय करावं? व्यापारी दरवर्षी आढावा घेतात त्याप्रमाणे माझे विषय किती कमी झाले हे आपण पाहावं. जितकी प्रपंचाकरता तळमळ करतो तितकी भगवंताकरता करावी. प्रपंचातल्या अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमार्थाला जास्त उपकारक आहे. परमार्थ हा परिस्थितीवर, श्रीमंती गरिबीवर, रोगी निरोगीपणावर वगैरे कशावरही अवलंबून नाही. मनाची स्वस्थता, अंतःशुद्धता, आचरणाची पवित्रता यावर तो अवलंबून आहे. प्रपंचातल्या सोयी आणि गैरसोयी या दोन्ही परमार्थाच्या आड येतात. आपण रस्त्यातून चाललो असताना एखादं अत्तराचं दुकान पाहून थांबलो काय किंवा मिरच्यांचं दुकान पाहून थांबलो काय, रस्ता चालण्याच्या दृष्टीने दोन्ही घातकच ठरतात. प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही. आपण आपली आसक्ती त्यात कालवतो म्हणून आपल्याला तो सुखदुःख देतो. ही आसक्ती काढणं याचंच नाव परमार्थ होय. त्याच गोष्टी आसक्ती सोडून करणं याचं नाव परमार्थ. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा। भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे। या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या। अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या। डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353530।

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. ऐकूयात प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं. स्वर आहे अजित कडकडे.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात। दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलास बुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूयात संत कवी श्री दासगणू महाराज रचित पद. संगीत आहे राम किंकर यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय 26वा। श्री गणेशाय नमः। भगवान श्री विष्णु लक्ष्मीला म्हणाले, प्रिये, मी तुला अधिक मास व्रतांचं उद्यापन कसं करावं ते सांगतो, नीट ऐक। सबंध महिनाभर राधेसहित पुरुषोत्तमाची पूजा रोज करावयाची असते। कृष्ण पक्षात चतुर्दशीला किंवा नवमी किंवा अष्टमी तिथीला उद्यापन करावं। नित्याप्रमाणे स्नानोत्तर शुचिरभूतपणे पूजाविधी करावा, तो असा की त्या दिवशी श्रीकृष्णाच्या पूजेचा कलश मध्ये ठेवून भोवती चार दिशांना चार कलश स्थापन करून संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या चार व्यूहमूर्ती त्यामध्ये स्थापून सर्वांची पूजा करावयाची असते। तसेच शक्तीप्रमाणे 30 मेहुणे किंवा 7 किंवा 5 मेहुणे बोलवून त्यांना भोजन व दाने देऊन सन्मान करावयाचा असतो। कार्यक्रमासाठी मोठा मंडप घालावा। एक मुख्य ब्राह्मण आचार्य ठरवून चार मूर्तींसाठी जप करण्यास व हवन करण्यास चार वेगळे विद्वान ब्राह्मण बोलवावे, असे म्हणून भगवान विष्णूंनी लक्ष्मीला सर्व पूजाविधी समजावून सांगितला। ते म्हणाले, या पूजेसाठी सर्वतो भद्रमंडल 5 धान्यांनी काढावयाचे असते। पूजा संपूर्ण झाल्यावर सर्व ब्राह्मणांना भोजन आणि दाने द्यावी। वस्त्रे, भूषणे, गायी, शय्या, छत्र, तिळाची, तुपाची भांडी, पाण्याची भांडी, मृगाजीन, रेशमी वस्त्रे, कापसाची वस्त्रे, सोने, चांदी, रत्ने, भक्ष, भोज्य, धान्य द्यावे। भागवत पुराणाचे पुस्तक, फुले, फळे, वेदांचे ग्रंथ आणि प्रत्येक दाम्पत्याला 33 अनरसे घातलेला एक एक डबा दान द्यावा। डबा मोठा असावा। दाम्पत्यांना राधाकृष्ण समजून अत्यंत रुचकर व अनेक पक्वान्नांचे भोजन द्यावे। स्वस्थपणे जेवण्याची विनंती करावी। जेवल्यानंतर उत्तम विडे, दक्षिणा सर्वांना द्याव्यात। स्त्रियांना 2 वस्त्रे, सौभाग्य वायने द्यावीत। हळदी कुंकू द्यावे। सर्व दाम्पत्यांना सीमेपर्यंत पोहोचविण्यास जावे। आचार्यांचा व इतर पुरोहितांचा आवश्यक तो सन्मान करून संतुष्ट करावे। भगवान विष्णूंनी ह्या उद्यापनांचा हा सर्व तपशील लोकांच्या हितासाठी श्री लक्ष्मीला सांगितला। ओम नमो भगवते वासुदेवाय।

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 26वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी: व्यतिपात योगावर धान्य, एखादं ताट, कोणतीही 13 संख्येत असलेली फळे आणि स्वल्प सुवर्ण योग्य व्यक्तीला दान द्यावे. ओम श्री विष्णवे नमः. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा। स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित शिवकुमार शर्मा आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची संतूर आणि बासरीवरील जुगलबंदी। राग आहे किरवाणी।

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत पंडित शिवकुमार शर्मा आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची संतूर आणि बासरीवरील जुगलबंदी राग होता किरवाणी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण 3:55। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास खळे आणि स्वर कृष्णा कल्ले यांचा।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
0: श्रोतेहो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात। पारंपरिक संगीत रचनेतलं हे भारूड गायलं आहे शाहीर साबळे आणि सहकारी यांनी।

0: देवा रे देवा आता काय मी करू आता कुणाला सांगू
1: महाराज काय झालं काय एकाएकी
0: काम क्रोध विंचू चावला
1: अरे अरे
0: तम घाम अंगाशी आला
1: महाराज
0: त्याने माझा प्राण चालिला
1: अरे
0: विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला देवा रे देवा आता काय मी करू मनुष्य इंगळी अति दारुण
1: हा हा म्हणजे अति दारुण
0: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध नाही दारुण म्हणजे भयंकर
1: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का
0: अभ्यंकरचाही संबंध नाही अभ्यंकर नव्हे भयंकर म्हणजे अति भयंकर
1: अति भयंकर म्हणजे
0: खूप भयंकर
1: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मांदळ भयंकर
1: आणि मांदळ भयंकर म्हणजे
0: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर
1: बापरे
0: मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं
1: तिनं म्हणजे त्या खायच्या इथल्या गंगीनं
0: हे गंगीचा इथं काय संबंध
1: मग त्या रंगीनं
0: कोणाचाही संबंध आहे तिनं म्हणजे त्या इंगळीनं
1: त्या इंगळीनं महाराज इंगळी म्हणजे
0: मोठा विंचू
1: मोठा विंचू अंदाजे केवढा
0: तुझ्या एवढा मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला देवारे देवा आता काय मी करू आता कुठं मी जाऊ अरविंदू चावला अरविंदू चावला अरविंदू चावला हो या विंचवाला उतारा
1: उतारा गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
0: असला उतारा चालत नाही
1: मग एक गरम गरम पावशेर
0: काय ते
1: दूध दूध
0: असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा
1: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा
0: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं तमो गुण म्हणजे काय तमो गुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा
1: मी मारतो पिन
0: या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा सत्व गुण लावा अंगारा आणि विंचू इंगळी उतरे झरझरा अरविंद चावला
1: महाराज
0: अरविंद चावला महाराज सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमो गुण
1: बरं झालं
0: किंचित राहिली फुणफुण
1: अजून राहिले
0: शांत केली जनार्दने पुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय।
2: श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा।

श्रोते हो आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: ऐकूया संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, स्वर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी।

श्रोते हो ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग। प्रस्तुती भक्ती सुधा।
2: उपेंद्र चिंचोरे यांची गीतरचना ऐकूया। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा।

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर उत्तरा केळकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

गोष्टी सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो संत जनाबाई यांची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे मंजिरी आलेगावकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ। आपण दासबोधातला दशक चौथा आणि समास चौथा पाहणार आहोत, पाद सेवन भक्ती। मागचा नामस्मरणाचा पाहिला, त्याच्यामध्ये आपण पाहिलं की कोणत्याही वेळी नामस्मरण करावं, त्याने सगळे महादोष नाहीसे होतात। चहू वर्णाला अधिकार आहे, कुठलाही वर्ण त्याला नामस्मरण करायचं नाही असं नाही, कोणीही नामस्मरण करू शकतं असं नामस्मरणाचं अंतरंग साधनेचं महत्व सांगितलं। त्यानंतर हा जो समास आहे हा अतिशय महत्वाचा आहे, पाद सेवन भक्ती। पाद सेवन तेची जाणावे, काया वाचा मनोभावे, सद्गुरुचे पाय सेवावे सद्गती कारणे। काया वाचा मनाने सद्गुरूंच्या पायाची सेवा करावी, चरण सेवा करावी। कशासाठी करायचे? सद्गती कारणे। जीवाला जर सद्गती हवी असेल, जीवाला जर सत्रूप व्हायचं असेल, तर सद्गुरूंचे पाय सेवल्याशिवाय नाही। सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय, सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय, त्यांचा अनुग्रह मिळाल्याशिवाय आणि नंतर त्यांची सेवा करत राहिल्याशिवाय सद्गती होत नाही। त्यामुळे सद्गुरूंचं महात्म्य काय आहे, सद्गुरु कसे असतात, काय सांगतात, हे सगळं याच्यामध्ये आहे। म्हणजे या नाव पाद सेवन, सद्गुरु पदी अनन्यपण। सद्गुरूंच्या ठिकाणी अनन्य असलं पाहिजे। एकदा सद्गुरु आपल्याला भेटले, ते समर्थ सद्गुरु आहेत असं लक्षात आलं, असं आल्यानंतर तेच एक अन्य, ते सांगतील, ते जे उपासना देतील, ते बाकी सगळं जीवन सुद्धा नेमकं त्यांना जसं अभिप्रेत आहे, त्यांनी जसं सांगितलेलं आहे, जे ग्रंथ त्यांनी आधाराला सांगितले त्याप्रमाणे आपलं जीवन गेलं पाहिजे। म्हणून सद्गुरुपदी अनन्यपण। त्यांनी काय होतं, निरसावया जन्म मरण यातायाती। जन्म मरणाची यातायात जर नको असेल, पुनरपी जननम पुनरपी मरणम ह्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल, तर देहाचा संघ सोडावा लागतो आणि तो कसा सोडायचा हे सांगण्याचं काम सद्गुरु करतात। सद्गुरु कृपे विण काही भवतरुणो पाय नाही। भवसागरातून जर पलीकडे जायचं असेल तर सद्गुरूंच्या कृपेशिवाय जाता येत नाही। या कारणी लवलाही सद्गुरु पाय सेवावे, म्हणून सद्गुरूंचं चरण सेवावे ताबडतोब असं सांगितलंय। सद्गुरु काय करतात, सद्वस्तू दाखवी सद्गुरु। जी वस्तू परमात्म वस्तू आहे, इतर कोणीही दाखवू शकत नाही, ती वस्तू दाखवण्याचं काम सद्गुरु करतात। त्याचं स्वरूप सांगतात आणि त्याच्याशी एकरूपता साधण्याचं काम हे सद्गुरूंच्या कृपेनच होत असत। म्हणून सद्वस्तू दाखवी सद्गुरु, सकळ सारा सार विचारो। सार आणि असार काय आहे हा विचार देखील सद्गुरु सांगतात। आणि परब्रह्माचा निर्धारो अंतरी बाणे, परब्रह्माविषयीचा निश्चय अंतरात बांधण्याचं काम सद्गुरूंच्या मुळे होतो। कारण ते अनुभवाचे शब्द असतात, सामर्थ्यासहित आलेले शब्द असतात, त्यांच्याकडे प्रबोध शक्ती असल्यामुळे त्यांच्या मुखातून आलेले शब्द शिष्याच्या अंतःकरणात पक्के बसून राहतात। जे वस्तू दृष्टीस दिसेना, जी परमात्म वस्तू दृष्टीला दिसत नाही, जी इंद्रियाला गोचर नाहीये, इंद्रियामध्ये सापडणारी नाहीये आणि मनास तेही भासेना। मनानी उपनिषदे सांगतात की मनानी सापडण्यासारखी नाहीये, बुद्धीत गवसण्यासारखी नाही, तर्कानी जाणण्यासारखी नाही, अशी जी वस्तू आहे ती संगत्यागे वीण येना अनुभवासी। संगत्याग झाल्याखेरीज याचा अनुभव येत नाही। ह्याच्यानंतरची जी ओवी अतिशय अवघड आहे, पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। अनुभव घेता संगत्याग नसे, संगत्यागे अनुभव न दिसे, हे अनुभवीयासीच भासे येरा गथा गोवी। काय व्हायला पाहिजे हे आपण समजून घेऊया। जोपर्यंत साधना करता करता मला काहीतरी अनुभव आला असं साधक सांगत असतो, तोपर्यंत संगत्याग झालेला नाही। त्याचं कारण अनुभव नावाचा एक काही वेगळा प्रकार आहे आणि मी त्यापासून वेगळा आहे आणि मी त्याचा अनुभव घेतो असं आहे, असं जोपर्यंत द्वैतात आहे तोपर्यंत संगत्याग झालेला नाही। देहाचा संघ सुटलेला नाही, संसाराचा संघ सुटलेला नाही। त्यामुळे अनुभव घेता संगत्याग नसे आणि संगत्यागे अनुभव न दिसे। आणि संगत्याग जर झाला, विश्व मावळलं, देहभान गेलं अशी जर स्थिती आलेली असेल,
आणि संघ त्याग झाला असेल तर मी अनुभव घेतो असं द्वैतामध्ये तो बोलू शकत नाही. तो अशा एका स्थितीत असतो की तो स्वयमेव अनुभव रूप होऊन गेलेला असतो आणि त्याचा अनुभव इतर घेत असतात. आणि मग जेव्हा तो त्या अनुभवातून खाली येतो तेव्हा मग तो म्हणतो की मला असं असं काही झासलं, तरी देखील ते शब्दात सांगता येत नाही. जसं एखादी व्यक्ती मी झोपलो असं सांगू शकत नाही, मी झोपणार एवढं म्हणेल, झोप आली एवढं म्हणेल, पण झोपला म्हणजे तो सांगायला शिल्लक राहत नाही. उठल्यानंतर म्हणतो मला झोप लागलेली होती, हे तो नंतर सांगतो. तसंच जेव्हा या स्थितीमध्ये तो जातो तेव्हा तो अनुभव घेतला असं सांगता येत नाही. म्हणून हे म्हणतात समर्थ, हे अनुभवयासीच भासे. ज्यांनी कुणी हा अनुभव घेतला असेल तोच याच्या संबंधीची कल्पना करू शकतो किंवा सांगितल्यानंतर त्याचं आकलन करू शकतो. जोपर्यंत त्याला अनुभव नसेल तोपर्यंत हे सांगितलं शब्दानी किती जरी तरी त्याला ते लक्षात येणार नाही. म्हणून संघ त्याग, निवेदन, विदेह स्थिती, अलिप्तपण, सहज स्थिती, उन्मनी आणि विज्ञान, हे सातही शब्द जे आहे हे एकाच अर्थाचे शब्द आहे की ज्या ठिकाणी देहभान संपलेला आहे आणि तो जीव शिवरूप होऊन एकत्वाला पावलेला आहे. याही वेगळी अनेक नामाभिधानी दिलेली आहे, परंतु ही सगळी पाद सेवने उमजो लागे. सद्गुरूंची सेवा केल्यानेच ते उमजायला लागतं. समजलं जरी तरी उमजण्यासाठी सद्गुरूंची कृपा असावी लागते. वेद, वेद गर्भ, वेदांत या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर ती सकळ कळती संत संगे. त्यातल्या अनुभवाच्या गोष्टी ज्या आहेत त्या संतांच्या संगतीतच कळतात आणि म्हणून सद्गुरूंची संगती आवश्यक आहे. प्रगट वसवणी नसे. कशी काय वस्तू ही अशी जर बघितली तर ती वस्तुता प्रगट आहे. एरवी मी काहीतरी कैसा मुखाप्रती भानुका जायचा असं म्हटलं. सूर्य जसा प्रगट आहे तसाच मी प्रगट आहे, परंतु ती पाहण्याची दृष्टी पाहिजे. म्हणून प्रगट वसवणी ज्याची ती पात्रता नाही त्याला नसे, प्रगट असून त्याला नाही आहे. आणि गौप्य असवणी भासे. बरं गुढ आहे असं म्हटलं, गुप्त आहे असं म्हटलं तरी देखील तो भासतो. त्याचं कारण जे काही विश्व चाललेलं आहे, जे काही देहाच्या हालचाली चालल्या आहेत त्या सगळ्या त्याच्याच अधिष्ठानावर आहे. इलेक्ट्रिसिटी दिसत नाही, परंतु त्याच्या अधिष्ठानावर जशी त्याच्यावर चालणारी सगळी यंत्र काम करत राहतात तसा हा दिसत नाही, परंतु सगळी त्याची कार्य चालतात त्यावरून लक्षात येतं. परंतु भास आभासाहून अनारसे गुरुगम्य मार्ग, तिथं जाण्याचा जो मार्ग आहे त्या भास आणि आभासाच्या पलीकडे नेणारा मार्ग आहे तो आपल्याला गुरु सांगतात. हा मार्ग कसा आहे? मार्ग होय परी अंतरिक्ष. हा जो मार्ग आहे आपण जसा एक समजतो माडीनं जाण्याचा मार्ग असा मार्ग नाही आहे. हा अंतर्मुखतेचा मार्ग आहे, अंतरिक्ष आकाश मार्ग आहे. जेथे सर्वही पूर्व पक्ष पाहू जाता अलक्ष लक्ष वेना, असा एक मार्ग आहे की त्या ठिकाणी सगळे पूर्व पक्ष आहे ते बाजूला राहतात आणि ते अलक्ष जे आहे ते आपल्याला लक्षित करायचं असेल तर मात्र या अंतरिक्ष मार्गाने जायला पाहिजे. कारण लक्षे जयाशी लक्ष्यावे, ध्याने जयासी ध्यावे, ते गेतेची आपण व्हावे. ध्यानाने ज्याचं ध्यान करायचं आहे ते जे ध्येय आहे ते, किंवा ज्याला लक्षित करायचं आहे ते जे आहे ते स्वयं आपणच होऊन राहायचं आहे. त्याला असं डोळ्यांनी पाहता येणार नाहीये, मी काहीतरी पाहतो असं ते नाहीये, ते मीच स्वतः होऊन राहायचं आहे. आणि त्यासाठी त्रिविधा प्रचिती असं म्हटलेलं आहे. त्याच्यासाठी त्रिविधा प्रचिती आली पाहिजे. एक म्हणजे शास्त्र प्रचिती, दुसरी गुरु प्रचिती आणि तिसरी आत्मप्रचिती. पहिल्यांदा शास्त्र समजून घ्यायचं आहे, सद्गुरु तेच सांगतात, आणि मग आपण स्वतः साधनेने आत्मप्रचिती घ्यायची. ह्या तिन्ही प्रचिती जेव्हा एकत्रित होतात तेव्हा लक्षात येतं मीच तर तो आहे. पण तिथपर्यंत जायला पाहिजे. असो समर्थ म्हणतात ही अनुभवाची द्वार. कितीही जरी ग्रंथामध्ये वर्णन करून सांगितलं तरी शब्दामध्ये येणारा हा विषय नसतो. यासाठी सद्गुरूंच्याकडे जाऊन त्यांच्याकडूनच हे समजून घ्यायला पाहिजे, त्यांच्या समोर बसून साधना करून तो अनुभव घ्यायला पाहिजे. समर्थ म्हणतात ही अनुभवाची द्वारे कळती सारा सार विचारे. सारा सार विचार केल्याने हे कळेल. आणि सत्संग करून सत्योत्तरे प्रत्यासी येतील. संतांच्या संगतीत राहिल्याने हे आपल्याला अनुभवाला येईल. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान् जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा.
मागुदकस्य स्विद्धनम्।

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे बिल्वा द्रविड यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मिलिंद दादा आपल्या स्टुडिओत आले. नमस्कार मिलिंद दादा.
4: नमस्कार
3: मिलिंद दादा. आपल्याकडे गुरु शिष्य परंपरा खूप मोठी आहे. गुरु शिष्यांची जोडी असं म्हटलं की लगेच डोळ्यासमोर येतात रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर आणि तसंच मत्स्येंद्रनाथ आणि गोरक्षनाथ. त्यांच्या अनेक कथा प्रचलित आहेत.
4: हो,
3: तर आम्हाला एखादी कथा सांगाल का?
4: तुम्ही म्हणाला तसं की अनेक कथा प्रचलित आहेत आणि प्रत्येक कथेतून आपल्याला काहीतरी उपदेश मिळतो, तर नक्की आपण याची काही सिरीज असल्यासारख्या कथा मी तुम्हाला सांगतो.
3: हो, हो, हो.
4: पहिली कथा आहे की गोरक्षनाथांना जेव्हा मत्स्येंद्रनाथ भेटतात तेव्हा ते त्यांना दीक्षा देतात आणि सांगतात की अमुक एका पर्वतावरती जाऊन 12 वर्ष मी दिलेली साधना तू कर. त्यांचा आदेश मान्य करून गोरक्षनाथ त्या पर्वतावरती जाऊन बसतात आणि 12 वर्ष अतिशय भयंकर अशी तपश्चर्या ते करतात. फक्त एक दिवस राहिला असतो 12 वर्ष संपायला, पण गुरु भेटीच्या ओढीनी ती तपश्चर्या सोडतात आणि गुरुच्या शोधामध्ये निघतात आणि शोधत शोधत येऊन मत्स्येंद्रनाथांची आणि त्यांची भेट होते. एकमेकांना बघितल्यानंतर ते अतिशय भावुक होतात. गोरक्षनाथ मत्स्येंद्रनाथांच्या पाया पडतात. मत्स्येंद्रनाथ गोरक्षनाथांना आपल्या कुशीत घेतात आणि अगदी मुलासारखं प्रेम करतात आणि विचारतात कशी झाली तुझी तपश्चर्या. तर गोरक्षनाथ सांगतात सगळा वृत्तांत तपश्चर्येचा. तर मत्स्येंद्रनाथ हसतात आणि म्हणतात की बाळा, एक दिवस तू कमी केलीस 12 वर्षामध्ये तपश्चर्या, बरोबर ना? तर ते म्हणतात हो, मला तुमच्या भेटीची एवढी आतुरता झालेली होती तर ती तपश्चर्या मी सोडून आलो. तर मत्स्येंद्रनाथ म्हणतात की आता पुन्हा उठ, पर्वतावरती जा आणि पुन्हा 12 वर्ष तपश्चर्या कर आणि मग मला भेटायला ये.
3: बापरे.
4: दुसरा एखादा जर शिष्य असता तर तो रागावला असता किंवा नाराज झाला असता की 12 वर्ष ऊन, पाऊस, रात्र, थंडी काही न बघता उघड्यावरती तपश्चर्या केली आणि केवळ 24 तास कमी झाली म्हणून आपला गुरु आपल्याला पुन्हा 12 वर्ष तपश्चर्या करण्यासाठी त्याच्यापासून दूर पाठवतोय. तर ते नमस्कार करतात मत्स्येंद्रनाथांना आणि आदेश मागतात आणि चालत निघतात. पुन्हा त्या पर्वतावर जातात, पुन्हा 12 वर्ष तपश्चर्या करतात आणि ती संपल्यानंतर मग पुन्हा मत्स्येंद्रनाथांच्या कडे येतात.
3: बापरे.
4: तर याच्यातून शिकण्यासारखी गोष्ट काय आहे की गुरुवरती प्रगाढ विश्वास, त्याच्यावरती असीम श्रद्धा आणि त्याचं जे म्हणणं आहे ते शिरसावंद्य, त्याच्यावर ते एकही प्रश्न विचारत नाहीत. असं का? काही नाही, तुम्ही सांगताय ते मान्य आणि मी गेलो. ही त्यांची वृत्ती असल्यामुळे ते गोरक्षनाथ झाले.
3: किती छान.
4: आता गोरक्षनाथ म्हणजे साक्षात श्री सिद्ध शिव गोरक्षनाथ यांचा हा अवतार. शिवानी स्वतःला गोरक्षनाथ म्हणून प्रकट केला आपण मागच्या एपिसोड मध्ये ऐकलेलं. म्हणजे साक्षात शिवाला मत्स्येंद्रनाथांनी आदेश दिला आणि स्वतः शिव असून सुद्धा त्यांनी तो आदेश पाळला, कारण गुरुचा आदेश हा सगळ्यात उच्च आदेश, त्याच्या पुढे काहीही गोष्ट मोलाची नाही. ही ज्यांना कळली गोष्ट तेच अशा प्रकारे महान झालेले दिसतात.
3: सत्य आहे.
4: तीच गोष्ट विवेकानंदांची आहे, तीच नाथ परंपरेतले ज्ञानदेव आणि निवृत्तीनाथ यांची आहे. तर याच्यातून आपल्याला समजायला पाहिजे की संपूर्ण समर्पण ज्याला आपण म्हणतो ते गोरक्षनाथांच्या ठिकाणी दिसतं. बर, हे गुरु शिष्याचं नातं अशा ट्रॅक वरती चालू असताना दुसऱ्या धागा त्याच्यामध्ये असा आहे की जिथे जिथे गुरु कडून काही चूक झाली असेल तिथे ती त्याला जाणीव न करून देता ती चूक सुधारणं आणि ती चूक सुधारलेली जेव्हा गुरुला कळतं तेव्हा गुरुनी त्याला आधी रागावणं, मग मग हे मायेपोटी किंवा जडत्वामधलं रागावणं आणि मग तसं का झालं याचं संपूर्ण विश्लेषण गुरु शिष्याला देतात आणि तो संवाद सुद्धा अत्यंत आध्यात्मिक आणि ज्ञानपूर्ण आहे. तर असे बरेच गुरु शिष्यांचे संवाद जे आहेत म्हणजे मत्स्येंद्रनाथ गोरक्षनाथ हे पण आपल्याला बघायला मिळतात. भयंकर अनोखं नातं आहे. तुम्हाला विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या जोडीमध्ये पण हा असा विरोधाभास आणि समर्पण अनेक कथांमधून दिसतं. तर रामकृष्ण परमहंस त्यांच्या अंतिम समय अतीव त्रासामध्ये होते आणि त्यांच्या शेजारी विवेकानंद बसलेले होते. विवेकानंदांना रामकृष्णांचा त्रास बघून अतिशय त्रास व्हायला लागला स्वतःला, त्यांची ती पीडा बघून, आणि मनात विचार आला की हे स्वतः एवढे आत्मज्ञानी आहेत आणि आध्यात्मिक गुरु असताना त्यांना एवढा त्रास कसा काय होतोय. तर हा विचार विवेकानंदांच्या मनात उमटला असेल नसेल तेवढ्याच वेळामध्ये रामकृष्णांच्या मनातही तो पोहोचला. त्यांनी लगेच उत्तर दिलं की जो राम जो कृष्ण तोच मी रामकृष्ण आहे हे लक्षात ठेव. तर असं ते अनोखं नातं आहे गुरु शिष्यांचं. आणि या गुरु शिष्यांच्या यादीमध्ये सगळ्यात जे अत्यंत इंटेन्स नातं आपण बघतो ते गोरक्षनाथ आणि मत्स्येंद्रनाथ यांचं आहे. म्हणून त्यांच्या जेवढ्या कथा आपण ऐकतो किंवा वाचतो त्याच्यामध्ये अतिशय उत्तम ज्ञान आणि उपदेश आपल्याला सहजपणाने बघायला मिळतो.
3: खरंच आहे दादा, पण जे गोरक्षनाथांचं ज्ञान तुमच्याकडून आम्हाला मिळतं म्हणजे आमचं खरंच भाग्य खूप मोठं आहे असंच म्हणायला पाहिजे. तर त्यांचे जे अतिशय सुंदर वन लायनर आहेत तर ते आम्हाला सांगा ना, ऐकायला खूप आवडेल.
4: नक्की. नाथांचं हे जे ज्ञान आहे ते जनरली हिंदीमध्ये येतं.
3: हा,
4: या वन लायनर्स येतात. त्यातली एक वन लायनर जे या गुरु शिष्यांशी संबंधित आहे साधकांशी ते मी सांगतो. लोगों को उत्थान नहीं उपाय चाहिए. सच्चा गुरु कभी उपाय नहीं देते क्योंकि एक उपाय से एक गांठ खुलती है. फिर जो अनंत गांठें बांधी है उसके लिए क्या अनंत उपाय करते रहोगे. उपाय सिद्धि चमत्कार सब बंधन है. जो साधक के उत्थान के मार्ग में रोड़े डालता है उसे बंधन में बांधता है उसके लिए सिर्फ एक ही उपाय है और वो है स्व उत्थान आत्मज्ञान का. इसलिए सच्चा गुरु साधक को उत्थान की ओर लेकर जाते हैं साधना के माध्यम से.
3: वाह वाह.
4: तर इतका सुंदर उपदेश आणि ज्ञान आपल्याला नाथांच्या या वन लायनर मधून मिळालेला आहे. या वन लायनरच्या मधून जे नाथांनी ज्ञान दिलेलं आहे ते किती प्रिसाईज आहे आपल्याला लक्षात येतं. की आज समाजामध्ये आपण बघितलं तर माणसांना त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही त्रास होत आहेत, ज्या काही पीडा होत आहेत, ज्या काही समस्या उद्भवलेल्या आहेत त्याच्यातून मोकळीक हवी आहे, त्याच्यातून सुटका हवी आहे. आणि त्यासाठी मग कोणी उपाय देत असेल, कोणी उपाय करायला सांगत असेल तर त्याच्याकडे माणूस साहजिकच धाव घेतो. पण ते करत असताना आपण आपल्या रचलेल्या पायालाच धक्का लावतो आहोत याची जाणीव आपल्याला होत नाही. कारण की कुठलीही समस्या आहे त्याच्या मागे आपलं कर्मफळ आहे. प्रारब्ध कर्म संचित कर्म हे आपल्याला माहिती आहे. तर आपल्या कुठल्या जन्मातल्या कर्मांचा फळांचा आपल्याला आत्ता उपभोग किंवा भोग घ्यावा लागतो आहे, ती पीडा सहन करावी लागते याची आपल्याला जाणीव नसते. तर सामान्यपणे आपण म्हणतो की अरे हा त्रास आहे, हा आपल्याला कुणीतरी घालवून देईल, अशाकडे जाऊन आपण तो उपाय घ्यावा. नाथांनी आपल्याला जी साधना दिलेली आहे त्याला अंतिम शक्तीची साधना असं नाव दिलेलं आहे. तर ते काय म्हणतात, तुम्ही तुमची दिलेली साधना करा, त्या साधनेतनं तुमच्या आतमध्ये परमज्ञान जागृत होईल आणि साधनेच्या माध्यमातनं तुमचं कर्मफळ जे आहे आधीचं ते नष्ट व्हायला सुरुवात होईल आणि मग तुमच्या आयुष्यामध्ये शांतता स्थिरता आणि आनंद निर्माण होईल. आणि भौतिक प्रगती उन्नती तर होईलच, ते त्याचं एक छोटं आउटपुट आपल्याला म्हणता येईल.
3: बरोबर.
4: पण त्यासाठी सातत्याने साधना करणं, समर्पित असणं आणि त्या दिशेने प्रत्येक क्षणी जागृत होऊन पाऊल टाकणं हे गरजेचं आहे. आणि असं सांगितलं तर माणसाला त्यासाठी एक दिशा पण मिळेल. पण दिशा मिळाली नाही तर माणूस भरकटत राहतो. आयुष्यभर उपाय करून सुद्धा माणूस सुखी होतोच असं नाही. किंबहुना अशी कुठली माणसं मी माझ्या बघण्यात नाही की उपाय केले आणि ते सर्वस्वी सुखी झालेले. कारण मग कर्माचा सिद्धांत आहे तो आपल्याला अमान्य करावा लागेल.
3: उपाय केला आणि जर का त्यातनं बाहेर आलो आपण तर.
4: बरोबर आहे. उपाय दिला तो केला आणि त्याच्यातनं आपण बाहेर आलो तर कर्माचा सिद्धांत इथे लागू होत नाही असंच म्हणायला लागेल. तर आपल्या ऋषी मुनींनी संतांनी जागोजागी सांगितलेलं आहे की जे जे होईल ते पहावे, है ना, आणि जे काय असेल ते ऍक्सेप्ट करा आणि शांतपणाने त्या प्रसंगातून बाहेर जाऊन पुढे सरका,
3: भोगून संपवा.
4: ते भोगताना दुःखी होऊ नका, कष्टी होऊ नका, ही तुमची इच्छा आहे हे डोक्यात ठेवा. परमेश्वराच्या पायाशी प्रार्थना करा की तुमची इच्छा आहे पण तुमच्या कृपेनी मी हे पार करणार आहे, या विश्वासाने श्रद्धेने तुम्ही पुढे जा. म्हणून उपायांच्या नादी लागू नका असं मी सांगत नाही. तुम्ही सगळ्या संतांचं चरित्र काढलं, त्यांचं ज्ञान जर वाचलं तर त्याच्यामध्ये हे त्यांनी दिलेलंच आहे आणि त्यांच्या जीवन चरित्रावरही दिसतं. जे ज्ञानेश्वर महाराज पाठीवरती मांडे भाजू शकतात, जे भिंत चालवू शकतात, जे रेड्याच्या मुखातून वेद वदवू शकतात आणि जी अख्खी गीता ज्ञानेश्वरीच्या रूपाने जगासमोर मांडू शकतात, एवढे आत्मज्ञानी ज्ञानेश्वर त्यांच्या आयुष्यामध्ये तुम्ही बघितलं तर सतत पीडा, सतत त्रास आणि अवहेलना त्यांना झेलावी लागली आणि खूप कमी काळापर्यंत जेव्हा त्यांना लोक त्यांचं दिव्यत्व समजू लागले त्या वर्ष दोन वर्षाच्या काळात हे सगळं त्यांनी केलं आणि ते या जगातनं निघून गेले. तर ते उपाय करू शकले नसते का? करू शकले असते. ज्या कृष्णाच्या रामाच्या आयुष्यामध्ये आयुष्यभर आपल्याला वेदना आणि त्रास दिसतो मृत्यूपर्यंत,
3: देव असून
4: अवतार असून, त्यांनी हेच दाखवण्यासाठी की मी अवतार असलो तरी मी या शरीरात देहात आलेलो आहे, त्यामुळे या प्रकृतीचा नियम मला मान्य करूनच पुढे जायला पाहिजे. म्हणून उपाय नका करू, साधना करा. म्हणून ती जी वन लायनर आलेली आहे की ही निगेटिव्ह नाहीये वन लायनर की लोकांना उपाय पाहिजे, उत्थान नाही. ज्या पद्धतीने समाजामध्ये वैचारिक आंदोलन होतं त्याच्याबद्दल त्यांनी कॉमेंट केलेली आहे, त्याच्यातून हे शिकायचंय आपल्याला उत्थान पाहिजे, उपाय नको. उत्थानासाठी साधना करायची आहे, साधनेच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी सुरळीत घडते.
3: म्हणजे उपाय हे फार वळवरच आणि तात्पुरतं आहे असं त्यांना सांगायचंय, हो ना?
4: हो, आणि भयंकर आहे, भीतीदायक आहे.
3: आणि मला वाटतं आद्य शंकराचार्यांचं असं एक विधान आहे की जो स्वतःचे भोग भोगून संपवतो तो मला गुरु समान आहे.
4: बरोबर,
3: खूप छान आहे. आणि इतका महत्वाचा हा संदेश आहे, तो ऐकला आणि तो आपण समजून घेतला नीट तर खरंच आपण योग्य मार्गावर जाऊ असं मला वाटतं. आजचा एपिसोड आम्ही इथेच संपवतोय. पुन्हा भेटूया एक नवीन कथा आणि नवीन वन लायनर घेऊन. धन्यवाद. श्रोते हो, तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाइट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
0: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
5: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
5: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
0: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत. संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

आता ह्या साधू पुरुषांच्या समक्ष ह्या पुराणाचं वर्णन करावं, पुष्कळ लोकांच्या समोर हे पुराण सांगावं का? कारण साधू पुरुष समोर का असावेत? कारण हे अत्यंत गोपनीय असं आहे, रहस्यमय असं त्याच्यामध्ये जे सांगितलं आहे की पुण्याच्या प्राप्तीकरता भक्तिभावानी ह्या पुराणाचं श्रवण करावं, ह्या पुराणातला उपदेश जो जो सांगितला आहे तो ध्यानात घ्यावा आणि त्याच्यापासून मन आपलं मन विष्णूशी संलग्न करून घ्यावं. भगवान विष्णू ही एकच स्वीकार्य उपासनीय किंवा सर्वश्रेष्ठ अशी देवता आहे अशी धारणा करून आपली साधना सुरू करावी. ऐकणारा मनुष्य अधिकारी कोण आहे? जो श्रद्धाळू आहे, जो मुमुक्षू आहे, जो धर्मात्मा आहे, जो वितरागी पुरुष आहे, हाच श्रवणाचा अधिकारी आहे. कुठे ऐकावं? पवित्र देशात ऐकावं, देवमंदिराच्या सभामंडपात ऐकावं, पुण्यक्षेत्रावरती ऐकावं, देवा ब्राह्मणांच्या समीप ऐकावं आणि ते एकाग्र चित्तानी ऐकावं. हे आपल्याकरता सांगितलं आहे. आणि हे सगळं सांगितल्यानंतर ते पुढे म्हणतात की म्हणाले, एवढा तुम्ही पुराणाचा महिमा सांगितल्यानंतर आता ऋषींनी त्यांना विचारलं की सनत्कुमारांनी नारदांना कोणत्या धर्माचा उपदेश केला हे आम्हाला तुम्ही सांगा. तेव्हा त्यावेळी त्यांनी त्या सुतांनी सांगितलं की हे सनकादिक जे आहेत, हे सनक सनंदन सनत्कुमार आणि सनातन हे जे चौघे आहेत ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. आणि मी आपल्याला म्हटलं तसं बालभावामध्ये ते राहिलेले आहेत. हे चारही महात्मे विष्णूंचे थोर भक्त आहेत आणि ते सत्यव्रती आणि मुमुक्षू आहेत. एके दिवशी म्हणाले, मेरू पर्वताच्या शिखरावरती ब्रह्मदेवांच्या इथे सभेकडे ते निघाले होते. त्यावेळी भगवान विष्णूंच्या चरणातून प्रकट झालेल्या गंगेचं त्यांना दर्शन झालं आणि तिचा सीता नावाचा जो प्रवाह आहे आणि अनेक प्रवाहांनी ती गंगा प्रवाहित झालेली आहे. तिचे ते जे अनेक प्रवाह आहेत त्या प्रवाहातल्या सीता प्रवाहाच्या ठिकाणी ते गेले आणि त्यांनी त्या सीता प्रवाहामध्ये अवगाहन केलं, स्नान केलं, आंघोळ केली आणि त्या धारेत स्नान करून ते बाहेर आले. आणि त्यावेळी नारदांनी त्या चौघांना पाहिलेलं होतं, त्यांना पाहून त्यांनी नमस्कार केला आणि नमस्कार केल्यावर ते म्हणाले, हे साधू पुरुष काय, हे साक्षात परमात्म स्वरूपच आहेत आणि म्हणून त्यांनी ताबडतोब त्यांच्या समोरच भगवंताच्या नामांनीच त्यांची स्तुती केली. आधार काय? ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. जो ब्रह्मज्ञानी पुरुष आहे तो ब्रह्मच आहे, ब्रह्मापेक्षा काही भिन्न नाही आहे. म्हणून त्याचं वर्णन कशाने करावं? त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाचं वर्णन त्यांनी आपल्यासमोर त्या ब्रह्माच्याच रूपामध्ये वर्णन केलं. ते म्हणतात, नारायण च्युतनंत वासुदेव जनार्दन यज्ञेश यज्ञ पुरुष कृष्ण विष्णो नमोस्तुते पद्माक्ष कमलाकांत गंगाजनक केशव क्षीरोदशयी शायीन देवेश दामोदर नमोस्तुते. म्हणाले, श्रीराम विष्णो नरसिंह वामन प्रद्युम्न संकर्षण अजानिरुद्धामलरुंड मुरारे त्वं पाहिनहा सर्व भयात जसरम. की सर्व भयांच्या पासून आम्हाला दूर कर, आमचं रक्षण कर. कसा आहेस तू? निर्मल कांतीनी संपन्न आहेस. हे भगवंता, तुझी ही सगळी नावं घेऊन ते त्या भगवंताचं स्मरण करत आहेत. आणि ते स्मरण करत असताना त्यावेळी सनत्कुमारांचं स्नान झालेलं आहे आणि त्यांनी उच्च स्वरामध्ये ह्या हरिनामाचा गजर ऐकला आणि त्यांना मोठा आनंद झाला. त्यांनी सांगितलं, या आमचं स्नान झालं आहे, आपणही ह्या धारेमध्ये स्नान करा. त्यांनी स्नान केलं, तर्पण केलं आणि ते जलाच्या बाहेर आले, संध्योपासना केली आणि मग त्यांनी असं वर्णन केलं आहे की देवर्षी नारदांनी त्या सनकादिकांना प्रश्न विचारला की आपण सर्वज्ञ आहात, मला काही प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत. ते प्रश्न, हे सर्व स्थावर जंगम विश्व कसं निर्माण झालं, ही भगवती गंगा त्यांच्या चरणातून कशी प्रकट झाली, त्या भगवान श्रीहरीचं रूप कसं आहे, मन वाणी शरीर यांनी मनुष्याची कर्म कशी सफल होतात, ज्ञान आणि तपस्या यांची लक्षणं कोणती आहेत, अतिथी पूजनाचं महत्त्व काय आहे आणि भगवान विष्णू कसे प्रसन्न होतील, हे त्यांचे प्रश्न आहेत. आता ह्या प्रश्नांच्या नंतर पुन्हा परमेश्वराची पुष्कळ स्तुती केली आहे आणि त्या स्तुतीनंतर नारदांनी सनकादिकांना नमस्कार केला. सनकादिक प्रसन्न झालेत, भक्तिभाव त्यांच्या डोळ्यातून पाझरतो आहे आणि सनकादिकांनी त्यांना सांगितलं की ही जी सृष्टी निर्माण झाली आहे त्या सृष्टीच्या निर्मितीच्या मागचा इतिहास जो आहे
तो मी तुला थोडक्यात सांगतो. ती भगवान विष्णूपासून निर्माण झाली. भगवंताची माया आहे. भगवंतांनी त्या मायेपासून ह्या सृष्टीची निर्मिती केलेली आहे. आता आपण सगळेजण तत्त्वज्ञान ऐकतो म्हणून पुन्हा तो विषय मी मांडत नाही आपल्यापुढे. त्या मायेपासून सत्वरजतमाची उत्पत्ती होते. सांख्यदर्शनाने जी प्रक्रिया स्वीकारली आहे त्याच पद्धतीने इथेही तो क्रम स्वीकारला आहे. आणि वेदांत दर्शनाप्रमाणे आणि ब्रह्मपुराण आहे म्हणून विष्णूंनी त्याची उत्पत्ती केली आहे असं म्हणून विष्णूपासून माया, मायेपासून सत्वरजतम हे गुण, मग त्याच्यापासून पंचमहाभूत, पंचतन्मात्र, मग मन बुद्धी, म्हणजे अंतःकरण चतुष्टय, दहा ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, पंचप्राण, ही जी सामान्य पुढे जी उत्पत्ती आहे ती सगळीकडे जी स्वीकारली आहे तीच इथे स्वीकारली आहे. म्हणजे पुराण जी तत्त्वज्ञान सांगतात सृष्टी उत्पत्तीच्या शिवाय विषय कशाचाच पुढे जात नाही. का जात नाही? त्याचं कारण एक आहे की ज्याचा विचार करायचा आणि अभ्यास करायचा त्या ह्या जगामध्ये समजणाऱ्या गोष्टी तीन आहेत. एक गोष्ट जीव, आमच्यामधलं चैतन्य म्हणजे काय आहे ते समजून घ्यायचं आहे. दुसरं असं की हे जग जे आम्ही पाहतो ते काय आहे हे समजून घ्यायचं आहे. आणि ते कुणी निर्माण केलं आहे तो जगदीश्वर, तो समजून घ्यायचा आहे. म्हणून जीव जगत आणि जगदीश्वर या तिघांना समजून घेणं हा मूलभूत विचार आहे. मग त्याच्यापासून जीवाची परिस्थिती, आता आपण जसं म्हटलं तसं की जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या तीन अवस्थातून जीव जातो. या जीवाचा व्यवहार करण्याकरता कोणकोण उपयोगाला येतं? अंतःकरण चतुष्टय उपयोगाला येतं. मग ते मन म्हणजे काय? अभ्यास सुरू झाला की त्या अंतःकरण म्हणजे काय, चित्त म्हणजे काय, याच्याकरता लगेच एक एवदर्शन सुरू झालं. हे सगळं जे तत्त्वज्ञान आहे हे त्याच्या ज्या शाखोपशाखा आहेत त्या पुढे जरी निर्माण झालेल्या दिसल्या तरी त्याचा मूलभूत भूमिका, विचार किंवा प्रश्न जर काही असेल तर हे तीन कोण आणि ह्या तिघांचं परस्परांशी नातं काय? कारण हा जीव ह्या देह चालवतो का, ह्या जीवात तो जगदीश्वर बसतो, मग तो कुठं असतो, तो कसा राहतो, त्याचं स्वरूप काय? तसं जीव कुठे राहतो? तो जर अगदी अंश मात्र आहे तर तो हृदयात राहतो का सगळ्या शरीरभर राहतो? मग तो जर हृदयात राहत असेल तर पायाला काटा बसलेला त्याला कसा कळतो? मग काटा बसलेला जर त्याला कळत असेल, कारण सुखदुःख त्याला होतं, त्यामुळे काटा बसलेला जर त्याला कळत असेल तर त्याच्यापर्यंत तो कोण पोचवतो? विषयाचं इंद्रिय पोचवतं. बोटाला लागल्याबरोबर बोट पोचवतं का? ह्या बोटाला लागलं हे त्या मनाला कळतं. कारण असं आहे, आपल्याला आपण बेभान असलो आणि आपल्याला काही लागून गेलं, रक्त जरी त्यातनं वाहत असलं तरीसुद्धा आपल्याला त्याचं भान होत नाही. कितीतरी उशिरा त्याचं अरे केव्हा लागलं कोणाला माहिती, आपल्याला कळलं नाही. कळलं कसं नाही? कारण त्याच्याकडे मन नव्हतं म्हणून. आपलं मन त्याच्यापेक्षा वेगळ्या गोष्टीकडे होतं म्हणून ते कळलं नाही. म्हणजे इंद्रियाला लागलं त्याचं दुःख जे जीवाला होतं ते इंद्रियाला कळतं का जीवाला कळतं का ते मनाला कळतं? कुणाला कळतं म्हणून ते जीवापर्यंत जात? सहाले विषय सुरू. तत्त्वज्ञानाचे विषय एक एक गोष्ट घेऊन ते पिंजून काढलेले आहेत आणि त्यामुळे त्या सगळ्याचा विचार आपल्याकडे इथे आलेला आहे. आपण थोडक्यात पुढे गेलो की सांख्यांनी जे सृष्टी प्रक्रिया सांगितली आहे तीच आपण अवलंबली. ती पंचमहाभूत, ते पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, मग त्याच्यापासून ही सगळी सृष्टी, ह्या पंचमहाभूतापासून स्थावर जंगम सृष्टी निर्माण झाली. ही जी हलणारी म्हणजे वृक्ष ही कशी आहे? स्थावर सृष्टी आहे. आमचे जे पर्वत आहेत स्थावर सृष्टी आहे, ती एका ठिकाणी स्थिर राहिलेली आहे, ती चलसृष्टी नाही आहे. आम्ही जंगम सृष्टी आहे. ती जंगम काय आहे? ही वस्तू इकडची तिकडे हलवता येते. आपल्याला जर असं वाटलं की आपल्या घराच्या मागे सगळ्या त्या टेकड्या आहेत, ती हनुमान टेकडी आणि ती वेताळ टेकडी आणि ती फर्ग्युसन टेकडी, ही जर सगळी उचलून जर चांगली कोथरूडच्या बरीच मागे 5 किलोमीटर टाकली तर तिथे सगळी वसाहत व्हायला चांगलं एकदम प्राईम लोकॅलिटी आहे. त्याच्यामध्ये आता आणखीन ओनरशिप फ्लॅट्स व्हायला हरकत नाही. म्हणजे बिल्डरनी जर ठरवलं हे उचलं आणि तिकडे टाका, टाकता येत नाही. त्याला भुईसपाट करतील पण त्याला उचलता येणार नाही. ती स्थावर सृष्टी आहे, ती हलत नाही. झाडं झुडपं हलत नाही. हलणारं कोण आहे? हे जंगम आहे. हे इथं बनवलं आहे, इथून तिथं न्या, तिथून तिथं न्या, कुठेही नाही. भगवंतांनी निर्माण केलेली जी सृष्टी आहे ती दोन प्रकारची आहे.
आणि आता आपण म्हटलं त्याप्रमाणे हा जीव उत्पन्न झाला का हा उत्पन्न नाही झाला. उत्पन्न काय काय झालं हे सगळं आत्ता बोललो ते उत्पन्न झालं, आणि ह्याच्याबरोबर आणखीन एक उत्पन्न झाला तो म्हणजे प्राण. प्राणाला उत्पत्ती आहे, जीवाला उत्पत्ती नाही. जीव हा परमेश्वराचा अंश आहे, आणि तो जर परमेश्वराचा अंश नसताना तो जो उत्पन्न झाला असताना तर तो केव्हाच मेला असता, आणि त्याला कुणी मोक्ष सांगितला असता? प्राणाला कुणी मोक्ष सांगितलाय की प्राणाला कुणी सांगितलंय की प्राणा ही तुझी गती आहे आणि ह्या गतीने तू जाशील तर तुला मोक्ष मिळेल? प्राण म्हणेल मला कसा मिळेल, मी त्या देहात प्रवेश करतो तो देह संपला की देहाच्या बाहेर पडतो, देह चालवतो मी, पण तो कसा आहे तेवढं घेऊन आपण पुढे जाऊ. या तत्वज्ञानावर आपण फार थांबायला नको, फक्त एक लक्षात ठेवण्याचं तत्वज्ञान आहे की जीव जन्माला येत नाही, शरीर जन्माला येतं. जीव परमेश्वराचा अंश आहे आणि तो अंश आहे म्हणून त्या अंशाला मोक्षाची इच्छा आहे, कारण तो कायम आहे, ते परमेश्वराचं स्वरूप आहे, तो कायम आहे. आता कायम नसलेला प्राण आहे पण आपण म्हणतो अहो ती व्यक्ती म्हणजे माझा जीव की प्राण आहे, बरोबर आहे, जीव कायम टिकणार आहे त्यामुळे त्या व्यक्तीविषयीचं माझं प्रेम कायम आहे. आणि प्राण आहे का प्राण आहे, आपण आपलं बोलतो पण प्राणाचं काम काय आहे, आमची सगळी इंद्रिय की लबाड आहे, ही सगळी त्यांच्या सुखाकरता काम करतात. त्यांच्या सुखाचं जर नसेल त्यांना कंटाळा येतो, त्यांना नको वाटतं, ते टाळाटाळ करतात. त्यामुळे इंद्रियांना डोळ्यांना जो सिनेमा आवडतो तोच बघावा असा वाटतो, कानांना जे म्युझिक ऐकावं आता काय माहीत नाही किती वाजता बाहेर सुरू होणार आहे पण अजून आपण सुखात आहोत, तर ते जे केव्हा सुरू व्हायचं आहे ते जे आवडतं ते ऐकावं असं वाटतं, जिभेला जे आवडतं ते खावं असं वाटतं, असं आहे. डायबिटीज आहे, गोड आवडतं आहोत, काय करणार. म्हणाले शेवटी असं आहे की आपण जगतो आहोत ते कशाकरता, अहो ते खाण्याकरता जगतो म्हणाले, खाणं काही आपल्या जगण्याकरता नाही, ही एकाची फिलॉसॉफी आहे. कुणाची ही फिलॉसॉफी सांगणारा हा सगळा इंद्रियांच्या अधीन आहे. इंद्रियांच्या अधीन असणाऱ्याची फिलॉसॉफी आहे की आम्ही खाण्याकरता जगतो, दुसरा म्हणतो नाही नाही जगण्याकरता जे आवश्यक आहे तेवढंच स्वीकारलं पाहिजे आणि जे योग्य आहे तेच स्वीकारलं पाहिजे. हा विचार कोणाचा आहे, हा विचार प्राणाचा आहे. प्राण असा आहे देहामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक जो ह्या सृष्टीच्या उत्पत्तीमधला आणि आमच्या देहामध्ये ज्याचा प्राईम इम्पॉर्टंट रोल आहे, ज्याचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे असा प्राण आहे. तो काय करतो, तो प्राण असं करतो की ही इंद्रिय सगळ्या चुका करतात. रात्रभर दोन दोन तीन तीन सिनेमे पाहिलेत, आता ते रात्रीभर ते पाहताना एन्जॉय, ते एन्जॉय म्हणजे काय, सारखे खायचे पदार्थ घ्यायचे, कॉफी प्यायची, कोल्ड्रिंक्स प्यायची, नंतर आम्हाला पाहिजे तर मिल्कशेक्स घ्यायचे, पण आम्ही रात्रभर जागायचं, मजा करायची. आता हे सगळं मजा करून त्या पोटामध्ये केलेलं जे कॉकटेल आहे ते सगळं संमिश्रण आहे, ते कोण पचवणार? तो प्राण म्हणतो माझ्या पोटात असलेलं जे हायड्रोक्लोरिक ॲसिड जे मला मिळालेलं आहे त्याला पचवण्याकरता. तो समान आहे, त्या प्राणाचे जे पाच भाग आहेत त्यातला जो समान आहे तो अन्नाचं पचन करतो. तो म्हणतो आता मी किती जरी धडपड केली तरी हे अन्न कसं पचवू, तर तो प्राण त्याला सांगतो बाबा काही कर पण पोट बिघडवून देऊ नकोस. मग दुसऱ्या दिवशी आपण तो छे मला काही होत नाही, रात्रभर जागलो काय वाटेल ते खाल्लं तरी आम्ही एकदम टणाटण टकाटक आहोत, आम्हाला काही होत. अरे तुला काय होत नाही, त्या प्राणाला इतकं ओव्हरटाईम करावं लागतंय की त्याला तू थकवतोस. म्हणजे देहामध्ये दोन प्रकार आहेत, एक प्रकार आहे ती इंद्रिय आहे की जी इंद्रिय स्वतःच्या तंत्रांनी मनमुक्त वागतात, आणि तो प्राण जो आहे तो कुठूनही हा देह सुटण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हा देह कसा टिकेल याच्याकरता धडपड करणार आहे. तो आमचा हितैषी आहे, तो आमचं हित करणार आहे. आणि ही सगळी इंद्रिय, ही सगळी लबाड आहे, ती आम्हाला खड्ड्यात घालणारी आहेत. त्यांना जे प्रिय आहे ते मान्य आहे, प्राणाला जे देहाकरता हित आहे ते मान्य आहे. किती सेल्फलेस आहे तो, किती त्याच्या बाजूनी निष्काम आहे, ही इंद्रिय धडपड करतात, दमतात आणि रात्री चांगले झोपतात, चांगली विश्रांती घेतात, पुन्हा दुसऱ्या दिवशी टकाटक
की काय नाही, एकदम ताजेतवाने झालेले आहेत, पुन्हा काहीतरी नवीन करायला. त्या प्राणाला देतो कोण विश्रांती? दिवस रात्र काम करणारा फक्त प्राण आहे. जीवसुद्धा विश्रांती घेतो. पुरी शयते, तो त्या आत्म्याच्या ठिकाणी सर्व इंद्रियांच्या सहित त्या चैतन्यामध्ये जाऊन विश्राम घेतो. हे सगळे विश्रांती घेतात तेव्हा हा देह कोण चालवतो? प्राण चालवतो. आणि त्यामुळे ह्या देह सगळ्या ह्या उत्पत्तीमध्ये जगाच्या लक्षात ठेवण्यासारख्या दोन तीन गोष्टी आहेत आपल्याला आपल्यापुरत्या, की परमेश्वरापासून जीव जन्माला आलेला आहे. ह्या जीवाला कधीही मरण नाही, तो कधीही संपणार नाही. ह्या जीवाला मोक्षाची अपेक्षा आहे. ह्या सगळी उत्पत्ती सृष्टीची जी आहे, ती चेतन असो की जड असो, ती याच पद्धतीने झाली आहे. वृक्षाची कशी झाली, माणसाची कशी झाली, सगळे पंचमहाभूतापासून आहे, त्याच्यामध्ये काही बदल नाही आहे. माणसाच्या ठिकाणी प्रेमाने आपल्याला प्रिय आहे ती करणारी इंद्रिय आहेत, मनापासून पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय आणि आपलं मन, हे पाचही जण आपल्याला काय आवडतं ते करणारे आहेत. पण एकटा प्राण पहिल्या श्वासाबरोबर आणि शेवटच्या श्वासापर्यंत ह्या देहाला अखंड चालवत राहणार आहे. आणि त्यामुळे भारतीयांच्या सगळ्या साधन मार्गाचा पुन्हा प्राण जर कोण असेल तर तो हा प्राणच आहे. कारण याच्याच आधाराने आपण उपासना करतो. त्या सगळ्यातलं मुख्य कोण आहे? भक्ती केली, जप करा. जपाने काय झालं? प्राणाचा आयाम केला. आम्ही योग मार्गाचा अवलंब केला. कुणाला हाताशी धरलं? प्राण आणि अपानाला हाताशी धरलं. आणि त्यामुळे सगळे साधन मार्ग प्राणाशी निगडित आहेत. आणि काय करायला सांगितलं आहे आपल्याला? चित्ताची शुद्धी करणं, म्हणजे पहिल्यांदा प्राणाला प्रबल करणं, त्याला बलवान करायचा. आणि प्राण जितका बलवान होत जाईल तितका तो आपलं हित साधून देणार आहे. आपलं हित साधतो म्हणजे काय करतो? आपल्या चित्ताला हळूहळू शुद्ध करत जातो, आपल्या मनामध्ये विवेक निर्माण करून देतो. हे सगळं जे तत्त्वज्ञान आहे, हे तत्त्वज्ञान वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी सनकादिकांनी नारदांना सांगितलं. हा जो कथानकाचा भाग आहे तो मृकंडू मुनींचा कथाभाग आलेला आहे इथे. आता हा भाग कुणी कुणाला सांगितला? सनत कुमारांनी नारदांना सांगितला. आणि मृकंडू नावाचे एक मुनी होऊन गेले. ते शालग्राम नावाच्या एका तीर्थावरती किंवा एका तीर्थक्षेत्रावरती बसून तपसाधना करत होते. त्यांनी खूप काळापर्यंत तपसाधना केली, 10,000 युगांपर्यंत तपसाधना केली असं त्यांनी म्हटलेलं आहे. कालाची मर्यादा आज आपण पाहणार आहोत. कालमर्यादा पाहताना आपल्या लक्षात येईल की हा काळ किती आहे. एवढ्या दीर्घ कालापर्यंत ते लोक कसे तपश्चर्या करत असतील? सत्ययुगामधल्या लोकांचं आयुष्याचं मान, त्रेतायुगामधल्या आयुष्याचं मान, द्वापार युगातल्या आणि कलियुगातल्या यामध्ये पुष्कळ अंतर आहे. एक आणि दुसरं असं की ज्याची पार्श्वभूमी आपली आत्ता तयार आहे, त्या प्राणांचं हित ज्यांनी पाहिलेलं आहे, त्याला ईश्वराच्या तपश्चर्येकरता आपल्या प्राणांचं बल वाढवून, शरीराचं बल वाढवून त्या शरीराला दीर्घ कालापर्यंत ठेवण्याचं सामर्थ्य आहे. याला आम्ही कुणाचा दाखला द्यायचा? याला आम्ही आजच्या पॉल ब्रँटनच्या पुस्तकाचा दाखला द्यायचा. त्या पॉल ब्रँटननी असं म्हटलं आहे की मी जेव्हा हिमालयामध्ये याचा शोध घेण्याकरता गेलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हिमालयामध्ये इतके दीर्घ कालापासून, म्हणजे ज्याच्या काळाची मोजमाप करता येणार नाही किंवा मोजदात आम्हाला कळणं शक्य नाही, इतक्या दीर्घ कालापासून हे जे ऋषीमुनी तपाला बसलेले आहेत त्यांचे जे देह आहेत ते आज दिसायला खडकासारखे दिसत आहेत, खडक झालेले आहेत त्यांच्या देहाचे, पण तिथे स्पंदनं चालू आहेत. म्हणजे वरून दिसायला खडक दिसतात पण आत स्पंदनं चालू आहेत असं आश्चर्य मी हिमालयामध्ये पाहिलं. आणि त्यांनी स्थान दिलं आहे की तपोवनाच्या पुढे मी ते जाऊन पाहिलेलं आहे. त्याच्याकरता आणखीन त्याची कन्फर्मेटरी टेस्ट आपल्याला जर खात्री करून घ्यायची असेल तर श्रीराम शर्माजींचं हिमालय की यात्रा नावाचं त्यांचं स्वतःचं आत्मचरित्र आहे. त्या आत्मचरित्रामध्ये ही स्थिती काय आहे ह्याचं त्यांनी वर्णन केलं आहे. आपल्या उत्सुकतेपुरतं मी अर्ध्या सेकंदात त्याच्याबद्दल सांगते. पुष्कळ त्यांच्या चरित्रामधला त्यांच्या साधनेचा भाग खूप मोठा आहे, पण त्यांना एकदा ज्या दिव्य पुरुषाशी त्यांचं संधान
बांधलं गेलेलं होतं आणि तो दिव्य पुरुष त्यांना जो मार्गदर्शन करत होता तो एके दिवशी त्यांच्या देवघरात येऊन उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं आता हिमालयात जायचं तपोवनला. त्या काळची परिस्थिती आणि त्या काळची म्हणजे 70-80-100 वर्षापूर्वीची परिस्थिती, कारण ते आता हयात नाहीत. आणि आपल्याला जर माहीत असेल तर गायत्री तपोभूमी मथुरा किंवा जो गायत्रीचा आश्रम आहे हरिद्वारचा, त्याचे तो ज्यांनी निर्माण केला ते हे श्रीरामजी शर्मा. तर ते त्या तपोवन करता निघाले, काही नाही पायात चप्पल बिप्पल काही भानगड नाही, आणि ते तिथे निघाले. त्या पुढे पोचले म्हणजे गोमुख आधी ओलांडून पुढे गेले आणि त्याच्या तपोवनापर्यंत गेले, पण परिस्थिती कठीण झाली. ते म्हणाले परिस्थिती इतकी माझी अवघड आहे की आता पुढचं पाऊल टाकता येत नाही. अशी परिस्थिती जेव्हा झाली त्यावेळी त्यांनी पाहिलं की असं चबुतरा असावा तसा, चार खांब आहेत, वरती छत आहे आणि थोडासा चौथरा बांधलेला आहे. तिथे जाऊन बसले, जे पडले ते झोपले, सकाळी उठले ते ताजेतवाने झाले. आणि पुन्हा जो पुरुष त्यांच्या घरात येऊन त्यांनी मार्गदर्शन अनेक वेळा केलं होतं तो तिथे आला, चल म्हणाले माझ्याबरोबर. ते निघाले आणि ते म्हणाले त्यांनी त्या तपोवनापासून मला जे पुढे न्यायला सुरुवात केली ते आश्चर्य वाटलं. म्हणाले की आम्ही दरीवरून चालत होतो, चालायला काहीच नाही, खाली रस्ता आहे का पूल आहे काहीच नाही, पण आम्ही त्या दऱ्यांमधून, म्हणजे आपण मध्ये म्हणणार नाही दरीच्या वरून, इथे जमीन संपली आणि इथे दरी सुरू झाली की त्या दरीच्या वरून म्हणाले आम्ही चालत होतो. त्यांनी मला ते पुढे आणि मी मागे असं त्यांनी मला धरून नेलं. आणि नेल्यानंतर तिथे असलेले जे ऋषीमुनी आहेत त्यांचं मला दर्शन घडवलं. आणि त्या ऋषीमुनींचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुला आमचा आशीर्वाद आहे आणि तुला हे कार्य करायचं आहे. आपण जर तिथे त्या गायत्री आश्रमात जाऊन, त्यांनी एकट्यानी स्वतः लिहिलेलं जर वाङ्मय बघितलं तर लक्ष, वयाच्या 18 वर्षापासून त्या माणसाच्या साधनेला सुरुवात झाली. 40 गायत्रीची 24 लक्षाची पुरश्चरणं केलेली आहेत आणि रोज 50 तरी पानं रोज लिहून झालेली आहेत. त्यांच्या आयुष्यात दीर्घ आयुष्य मिळालेलं आहे त्यांना, पण रोज लिखाण, जेवता खाता पिता उठता बसता अखंड वाचन, त्या वाचनाचं इतकं स्मरण आणि त्याच्यातून निर्माण झालेली सगळी पुराणंसुद्धा भाषांतरित त्यांनी केलेली आज उपलब्ध आहेत श्रीराम शर्मांची. त्यांच्यासारखी पुन्हा दुसऱ्यांची उपलब्ध नाही आहेत. पूर्ण पुराणांची भाषांतरं केली आहेत, खूप मोठं काम केलं आहे. असो, पण सांगण्याचा हेतू असा की इथे आपल्याला जे सांगायचं आहे की 10,000 वर्षांपर्यंत उपासना केली, तपश्चर्या केली, म्हणजे हे भाकड आहे सोडून द्यायचं 50 वर्ष केली असं असं नाही आहे. ते त्याचं मोजमाप आहे आणि त्यांनी ते तसं केलेलं आहे. तो त्या त्या काळामध्ये आणि आजही करत असलेली मंडळी आहेत की जी असं म्हणतात. असो, आपला विषय लांबत जाईल. तर त्यांनी असं म्हटलं की असे मोठे भगवत भक्त होते, क्षमाशील होते, सत्यप्रतिज्ञ होते, जितेंद्रिय होते, असे हे मृकंडू ऋषी आपल्या इंद्रियांचं नियमन करून मोठं तपाचरण करत होते. त्यांनी भगवान नारायणांच्यावरती आपलं लक्ष केंद्रित केलेलं होतं आणि आपली तपश्चर्या चालू ठेवली होती. श्री

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। त्रिपुरी पौर्णिमेचं टिपूर चांदणं भीमेच्या खळाळत्या प्रवाहावर पसरलेलं होतं। सर्वत्र निरव शांतता होती। स्वामी एकटेच काठावर उभे होते। डावा हात कमरेवर ठेवून भीमेवर पसरलेल्या लख पिठूर चांदण्याकडे स्वामी निरखून पाहत होते। त्या चांदण्याकडे पाहताना स्वामींना हिमालयातली शिखरं आठवली, हिमालयातले ते दिवस आठवले, गंगेचा प्रवाह आठवला। स्वामी आठवणींमध्ये रममाण झाले होते। मध्यरात्रीची वेळ होती। रावळातला विठोबा विटेवरून उतरला, भीमेच्या काठावर आला आणि स्वामींच्या शेजारी येऊन उभा राहिला। रखुमाई सुद्धा विटेवरून उतरली आणि भीमेच्या काठावर येऊन स्वामींच्या शेजारी उभी राहिली। भीमेच्या प्रवाहात उतरलेलं चांदणं काठावर आलं आणि स्वामींच्या चरणांना चांदण्याने स्पर्श केला। विठ्ठल, रखुमाई आणि स्वामी भीमेच्या काठावर उभे आहेत ही बातमी आपोआप पंढरपूरभर पसरली आणि गाव तिथे लोटला। ते अपूर्व दृश्य डोळे भरून पाहू लागला। अचानक कृष्ण पावा घुमू लागला आणि सर्व गावकर यांनी ह्या तिघांभोवती आनंद नृत्याचा फेर धरला। गावकरी बेभान होऊन नाचू लागले। पहाट कधी झाली कोणालाच कळलं नाही। नृत्य जेव्हा थांबलं तेव्हा गावकऱ्यांच्या लक्षात आलं की स्वामी अदृश्य झाले आहेत, विठोबा रखुमाई रावळात परतले आहेत। चमत्कार फक्त एवढाच घडला होता की विठोबा रखुमाईच्या गळ्यातले हार तिथेच पडले होते आणि स्वामींची पावलं वाळवंटात उमटलेली होती। लोक स्वामींच्या पावलांचा मागोवा घेत चालू लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही पावलं मोहोळ गावाच्या दिशेने पडली होती। उमटलेल्या प्रत्येक पावलात पाणी होतं। त्या पाण्यात उगवणाऱ्या सूर्यबिंबाचं प्रतिबिंब पडलं होतं। लोकांच्या लक्षात आलं की स्वामी पंढरपूरहून निश्चित मोहोळला गेले आहेत। ज्याला स्वामींच्या कृपेने पाय फुटले होते तो त्या पावलांच्या दिशेने स्वामींचा वेध घेत निघाला तेव्हा त्याच्या मुखात एकच मंत्र निनादत होता, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। तो वारकरी होता, स्वामींच्या प्रेमात चिंब भिजला होता।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक लक्षात घ्या की भगवंताच्या नामामध्येच भगवंताचं स्मरण नेहमी साठलेलं असतं। नाम जितकं घेतलं जाईल तेवढं स्मरण वाढत जाईल। शेवटी आपल्याला भगवंताच्या नित्य स्मरणातच राहावं लागतं, तरच हा मानवी देह धन्य होतो, अन्यथा नाही। भगवंत नामामध्ये अपूर्व शक्ती साठलेली असते। भगवंताच्या अखंड नामस्मरणात आपण राहिलं तर चैतन्याचे वारे सार अंग लपेटून टाकतात। एक विलक्षण उत्साह देहामध्ये नांदायला लागतो। दर्शन सुलभपणे घडतं। म्हणून भगवंताच्या नामात अष्टौप्रहर राहायला हवं, त्यातच सुख साठलेलं आहे।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.
1: श्रोतेहो आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांची पदरचना. संगीत आणि स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी.

0: भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.